0: आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. परिवहन विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा आणि सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर काल मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते. यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छतेसाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीनं निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यासाठी 90,000 कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. या अंतर्गत खरीप हंगामातील 14 अधिसूचित पिकांचा विमा उतरवता येईल. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे करणं बंधनकारक आहे. राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु सद्यस्थितीत बंद असलेल्या वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी 1 वसतिगृह असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर काल एक नवा विक्रम नोंदवला गेला. दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचा 3रा क्रमांक आहे. 2014-2019 या कालावधीत पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेले वसंतराव नाईक यांच्यानंतरचे ते 2रे मुख्यमंत्री आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नाशिक जिल्हा हा खरीप पिकांचा मानला जातो. यंदा खरीप हंगामाचं 6,40,550 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्चित करण्यात आलं आहे. मात्र जून महिना कोरडा गेला, त्यानंतर 11 जुलैपर्यंत केवळ 2 वेळाच दमदार पाऊस झाला, त्यामुळे यंदा पेरणीच्या कामांनी हवा तसा वेग पकडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2,80,000 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे खरीपाचा हंगाम यंदा लांबणार असं दिसत आहे. गेल्या बुधवारी झालेल्या पावसानंतर पेरणीत वाढ झाली. पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरणीला वेग आला होता, मात्र पावसाने पुन्हा मोठा खंड दिला. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% पेरण्या झाल्या असून इतर तालुक्यांमध्ये संथ गतीने पेरणी सुरू आहे. यंदाच्या खरीपातही मका तसेच सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. मात्र काही तालुक्यांमध्ये मका आणि सोयाबीनची पेरणी केवळ 10-12% इतकीच झाली आहे. आता पुन्हा पावसासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: राज्यातील नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी येत्या 20 जुलैपासून सैन्य अग्निवीर भरती मेळावा सुरू होणार आहे. हा मेळावा ठाण्यातल्या मुंब्र्यामधल्या मौलाना अबुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियमवर होणार असल्याचं सैन्य भरती कार्यालयाच्या मुंबई विभागातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारं अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान काल सकाळी सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. राजश्री भोसले, माधवी सरवडे, नंदा पवार अशी मृत महिला वारकऱ्यांची नावं असून त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावच्या रहिवासी आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. या अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीनं मोफत उपचार करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्रीरामपूरमध्ये एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची किरकोळ कारणामुळे गुंडांनी हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी एकत्र येत श्रीरामपूर बंद पुकारला आहे. या गुंडावर जोपर्यंत मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधब्यात रविवारी पुण्यातील 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पावसाळ्यात देवकुंड धबधब्यासह प्रतिबंधित पर्यटनस्थळी प्रवेश करून देणारे पर्यटक, स्थानिक मार्गदर्शक, व्यावसायिक अशा 25 जणांविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांनी 1985 ते 1995 या काळात तत्कालीन बोपोडी विधानसभा मतदारसंघाचं सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलं. पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सद्गरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. स्मृती मंधानानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी. आणि आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

वाह, सूर आले, शब्द आले. आपापला सूर गवसायला ना कधी पटकन मिळतो, कधी वेळ लागतो, पण जेव्हा तो सूर गवसतो ना तेव्हा वाह क्या बात है. सगळ्या गोष्टी अशा छान, सहज, सुंदर, मस्त वाटायला लागतात. पण तो गवसेपर्यंत, तुम्हाला खरं सांगते ना, जरा बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणतो पाणी जातं पुरा खालून, पण त्यातही मजा असते. आता खरं सांगू का, आजूबाजूला इतक्या सगळ्या छान अशा गोष्टी घडत आहेत. तुम्ही म्हणताय छान गोष्टी, चीनला काय होतं आहे, होर्मुज पुन्हा बंद पडली, सोनं खाली येत आहे पण ते कधी वर जाईल माहीत नाही, सांगू शकत नाही. आणि मग अरे खरंच का सुरू होतं आहे, गेले कित्येक दिवस सुरू होतं आहे, सुरू झालं आहे, आणखी किती देशांमध्ये सुरू होणार आहे. मला वाटतं आपल्याला लक्षात आलं असेल मी काय म्हणते ते. या सगळ्या याच्यातून सुद्धा काही चांगल्या गोष्टी घडत असतात. म्हणजे कसं आहे ना की वारी कुठपर्यंत पोहोचली आहे, आणखी नवनवीन गोष्टी काय काय समोर येत आहेत, नवनवीन संशोधन येत आहे, नवीन गोष्टी येत आहेत, त्यासुद्धा पाहण्यात, वाचण्यात आणि एक त्याच्यामध्ये ना रमण्यात. तुम्हाला खरं सांगते, माणूस हा आशावादी प्राणी आहे. आणि खरंच स्वप्न नसतील, आशा नसतील, तर काय होईल, मोठा प्रश्न आहे ना. आताही चिंता आहे, मला कल्पना आहे, पण तरीसुद्धा. म्हणजे तुम्हाला खरं सांगते, आत्ता ना मला काही दिवसांपूर्वी एक संशोधन झालेलं आहे आणि त्याच्याविषयी बातमी मिळाली की BP गोळ्या आता लागणार नाहीत, वर्षातून फक्त 2 इंजेक्शन्स घेतले तर तुमचा रक्तदाब कायमचा नियंत्रणात राहणार आहे, हे असं नवीन संशोधन सांगतंय. आणि या संशोधनाला क्रांतिकारी संशोधन किंवा औषध असं म्हटलं जातंय, ज्यामुळे रोज गोळ्या घ्यायला लागतायत, रोज आणि काय करायला लागतंय नाही. आपलं रोजचं धावपळीचं आयुष्य आहे, त्यामुळे हेल्थ फ्रिक्स आपण किती असतो, आता ते रोजच येतं, रोज हे करा ते करा, उलटे चाला, इतकी पावलं चाला, आणखी काय काय करा, सगळं असतं. पण हे संशोधन लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे, जे जगप्रसिद्ध नियतकालिक आहे. त्यामुळे द न्यू ड्रग थेरपीज फॉर हायपरटेन्शन या नावानं प्रसिद्ध झालेला हा जो अभ्यास आहे, याच्यात या औषधाचं नाव मी सांगणार नाही आहे, त्या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वी झालेल्या आहेत असं नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हे जर टेन्शन गेलं तर काय मजा असेल ना. आपलं देह किंवा आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे, ईश्वराचं मंदिर आहे असं मानून जर आपण त्याची पूजा केली आणि त्याला जे योग्य आहे तेच केलं, तर मग ही अशा गोळ्या घ्यायची वेळ येणार नाही हो. ऐकूया गाणं.

आपण त्या औषधाविषयी बोलत होतो आणि त्याच्या चाचण्या कशा यशस्वी झालेल्या आहेत हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. लॅन्सेट म्हटल्यानंतर जगप्रसिद्ध असं नियतकालिक आणि त्यात येणारे निष्कर्ष, त्यात येणारा अभ्यास हा प्रमाण मानला जातो रसिक हो. आता हे जे नवीन औषध आहे ना, हे स्मॉल इंटरफिअरिंग RNA असं जे प्रगत तंत्रज्ञान आहे त्याच्यावर आधारलेलं आहे. त्याच्यामुळे हे इंजेक्शन यकृतातला एक जो घटक आहे अँजिओटेन्सिनोझोन नाही कळणार ना, हे नोझेन हे जे आहे याचं जे वाढतं प्रमाण आहे, उत्पादन आहे, हे रोखतं. याच्यामुळेच खरं तर शरीरातला रक्तदाब वाढत असतो किंवा हा घटक जबाबदार असतो. त्याच्यामुळे आता ज्या चाचण्या झालेल्या आहेत सुरुवातीच्या, त्या चाचण्यांनुसार त्वचेखाली जेव्हा एक इंजेक्शन दिलं जातं तेव्हा त्याचा प्रभाव जो आहे हा 6 महिन्यांपर्यंत टिकून राहू शकतो. म्हणजे 6 महिन्यांपर्यंत रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी हे इंजेक्शन किंवा हे जे औषध दिलं जातं हे सक्षम आहे. म्हणजे वर्षातनं फक्त 2 इंजेक्शन घेतलं तर रोजच्या गोळ्यांपासून मुक्ती मिळू शकते. अशा तऱ्हेचं रसिक हो हे संशोधन आहे. त्याच्यामुळे खरं आहे ना, म्हणजे आजूबाजूला हे असं नवनवीन काहीतरी छान असं होत असतं आणि ते पाहिल्यानंतर अरे वा, हे जे काही होतं आहे ना ते मस्त आहे. पण आपण काय करतो, आपल्याकडे हल्ली हातात मोबाईल असतो त्यामुळे इतक्या गोष्टी शोधत असतो, इतक्या गोष्टी बघत असतो आणि मग त्यावरून ना आपली मतं ठरत असतात. म्हणजे हे विद्यापीठ जे आपल्या हातातलं आहे त्याला मी विद्यापीठ म्हणते, खरं तर विद्यापीठ युनिव्हर्सिटी, आता त्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतात. आणि त्यातनं बऱ्याचशा गोष्टी अशा कळत असतात, काही चांगल्या गोष्टीही असतात, मी अमान्य करत नाही आहे, पण आपण त्यावर विश्वास किती ठेवतो. हा विश्वास ठेवत असताना त्यातली सत्यता पडताळून पाहणं हे खूप गरजेचं असतं. आपण बोलू याविषयी, कारण एक ना व्हिडिओ हा आता इतका व्हायरल झाला आहे आणि त्या व्हिडिओत काय आहे, पण तुर्तास आपण ही जी चांगली बातमी ऐकलेली आहे त्या चांगल्या मूडमध्ये आहोत तर खूप छान असं गाणं ऐकूया आधी.

0: ही अशी जी सुंदर बालगीतं आहेत, या बालगीतांवर किती लहान मुलं तुम्हाला नाचताना दिसतात, किंवा ती या गाण्यांवर काहीतरी सादर करताना किंवा ती ही गाणी गाताना दिसतात? आता आपण लहान मुलांच्या रील्स पाहतो किंवा त्यांनी बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या लहान मुलांच्या रील्सच्या माध्यमातून सांगितलेल्या असतात, ती मांडत असतात, बोलत असतात, पण हे सगळं ही लहान मुलं स्वतःच्या मनाने करत असतात का? हो, खरं तर हा विषय यासाठी आला आहे की अगदी अलीकडेच एक लहान मुलगी आहे आणि तिचा एक व्हिडिओ खूप प्रसिद्ध झालेला आहे. ती स्वतः सांगत असते की काय का बरं, म्हणजे सारखं ते मोबाईल घेऊन मग असं का करता, तसं का करता, मोबाईलचा वापर करू नये किंवा सतत हातात ठेवू नये या आशयाचं असं काहीतरी ती सांगत असते आणि ते कुणीतरी शूट करते. म्हणजे ही मुलगी असेल एक 4-5 वर्षाची असेल, त्याच आसपास असेल. म्हणजे खरोखरच लहान मुलांना इतकं कळतं का, हा एक वेगळा भाग आहे. रील्ससाठी लहान मुलांचा किंवा त्या प्रसिद्धीसाठी असं केला जातो. सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ बरेचसे असतात, मुलं बोलत असतात, अगदी लहान बाळांचे सुद्धा किती व्हिडिओ असतात आपण पाहतो. पण या मुलांना बोलायला लावणारे बरं, या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण काय पाहतो की आपल्या वयाला न शोभणाऱ्या अशा काहीतरी गोष्टी किंवा इतक्या मोठ्या माणसांसारखं ही मुलं बोलत असतात किंवा वयाला न शोभणारे हावभाव करतात, नृत्य करतात आणि अगदी म्हणजे पाहताना आपण अचंबित होतो की अरे हे कसं काय. हां, पण यातून त्यांचं बालपण जे आहे ते सुरक्षित राहत आहे का? मुलांचं हे संस्कारक्षम वय आहे, त्यांना संस्कार शिकवायचे, त्याच्याबरोबरीनं भरपूर खेळ, भरपूर मजा जितकी करता येईल, कारण बालपणाचे हे दिवस जे असतात हे पुन्हा येत नसतात, नाहीच, खरोखरच नाहीत. पण याबाबत आपण पालक म्हणून आपण संवेदनशील आणि तितकेच जबाबदार असणं हे खरं तर खूप गरजेचं आहे. तुम्हाला नाही का वाटत असं? खूप छान दिसतात गोष्टी, छान असतात पाहतो, पण त्या पालकांपुरत्याच मर्यादित राहिल्या. विचार करा आपला काळ कसा होता, तेव्हा तर मोबाईलसुद्धा नव्हते, तेव्हा तर काहीच नव्हतं, त्यामुळे ही जी अशी गाणी लागतात किंवा नाचरे मोरासारखं गाणं आणि त्या गाण्यावर शाळेत केलेलं नृत्य, ह्या आपल्यापैकी अनेकांच्या आठवणी असतीलच की नाही? आणि जी बालगीतं जी लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत ती अजूनही मनात का बरं घर करून आहेत. ही जी गीतं आहेत ही शाळेत अभ्यासाला सुद्धा होती. बालभारतीच्या पुस्तकामध्ये कितीतरी गाणी आपल्याला पाहायला मिळतील. मी गाणी म्हणते कारण ती गाणी म्हणून नंतर आपण ऐकलीत, पण या कविता म्हणून आपण त्या अभ्यास केलेला आहे त्या सगळ्यांचा. आणि आता जेव्हा शाळेतल्या मुलांना काळ्या मातीतं मातीतं किंवा तत्सम अशी गाणी दिसतात मनी माऊथ, तर ती गाणी पाहताना आपल्याला आपलंही बालपण आठवतं. त्यामुळे ते समृद्ध बालपण त्या मुलांना देणं हे आता आपलं काम आहे. खरच
1: आई, मला ते बालभारतीतलं भावलीचं गाणं शिकव ना ग.
2: शिकवते हा, ऐक हा बाळ. 1, 2, 3, 4.

आताची खेळण्यांची संकल्पनाच बदललेली आहे, बऱ्यापैकी बदलली आहे. म्हणजे माझ्याकडे एक छोटंसं मनी माऊसचं बाळ होतं, पण ते खेळण्यातलं होतं आणि ते इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर होतं की ते खरं असल्यासारखा असा भास आणि ते जिवंत असल्यासारखं त्याच्यासोबत खेळणं होत होतं. आता नाही, मी फार काही सांगत नाही. आताची परिस्थिती इतकी बदललेली आहे आणि आजूबाजूच्या घडणाऱ्या घटना, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती या पिढीचा राग, मुलांची चिडचिड. आणि कसं काय बरं या मुलांना कसं काय आवरायचं, कसं काय सांभाळायचं, हा एक मोठा प्रश्न असतो की मुलांचा राग कसा नियंत्रित करायचा. म्हणजे लहान सहान गोष्टींवर चिडणं असतं, ओरडणं असतं, आणि मुलं काय करतात ना, वस्तू खेळता खेळता मग ती फेकतात हट्ट धरून रडतात, लोळतात, काहीही करतात. काल असंच एक झालं, म्हणजे मी खिडकीतून बाहेर पाहत होते आणि खाली एक पालक आपल्या मुलाला घेऊन जात होते, तो मुलगा खाली जमिनीवर रस्त्यावरच मांडी घालून बसला. वडिलांना कळेच ना काय करायचं, ते क्षणभर इकडे तिकडे इकडे तिकडे पाहायला लागले, मग काहीच करू शकत नाही असं झालं यावेळेस त्यांना. मग ते तसेच रागाने तिथे उभे राहिले एक 3-4 मिनिटं. मग काय झालं माहीत नाही, तो मुलगा आपणच उठला आणि रागारागाने पुढे चालत गेला. खरं तर मुलांमध्ये राग येणं, हट्ट किंवा आणखी काही ज्या काही गोष्टी असतात ना, ह्या एकतर मूल आतून अस्वस्थ आहे आणि ही अस्वस्थता या रागाच्या किंवा त्याच्या कृतीतून बाहेर पडत असते. बरेचदा हे आपल्याला कळत नसतं, पण मग आपण काय करतो, धमकावतो, रागावतो, कधी कधी फटकेसुद्धा असतात, असं सगळं असतं. पण मग तो राग त्यांचा समजून न घेता तो दडपण्याचा जर प्रयत्न केला ना, तर मग मुलं भावनिकदृष्ट्या गोंधळतात, खरंच गोंधळतात. त्यामुळे मग प्रश्न असा असतो की अरे कसं काय या मुलांना कंट्रोल करायचं किंवा नियंत्रित करायचं. आणि मग रोजच्या त्यांच्या मागण्या ज्या

आतून मग निराश होत जातात असं होतं. आणि म्हणून मग काय होतं की थोडी जे बदल असतात आजूबाजूला आपण करत असतो बरं का पालक त्यांच्या बाबतीत की नाही असं केलं ना तर असं होईल, म्हणून मग तो बदलसुद्धा रागाच्या माध्यमातून दिसतो. इथे पालकांनी शांत राहणं गरजेचं असतं, एक काय काय वेगळे छान असे सुरक्षित पर्याय त्यांच्यासमोर ठेवणं आणि एक तर ना त्यांच्या रागाला काहीतरी एक आपण नाव देऊया आणि तो कसा दूर करता येईल हे समजणं खूप खूप गरजेचं आहे. आपण बोलूया याच्यावर पण आधी ऐकूया हे छानचं गीत.

बरेचदा असं होतं ना की मुलं रागावत आहेत, चिडत आहेत, रडत आहेत, मग त्यांना सांगितलं जातं की जा बाजूच्या खोलीत जा, रड रजून पूर्ण रडून झालं की मग बाहेर ये. होतं का असं कधी आपल्या घरी? इथे काय होतं माहिती आहे, मुलांना असं वाटतं की नाही माझं कोणी ऐकतच नाही, मी काय सांगतो मी काय बोलतो ते कोणाला समजूनच घ्यायचं नाही, ऐकायचंच नाही आहे, आणि मग तो राग दडपला जातो आतमध्ये. मग काय आता काय करायचं की मुलांचा राग शांत होईपर्यंत त्यांच्यासोबत बसायचं. म्हणजे काही बोलायचं नसेल, आपली चिडचिड होते अशा प्रसंगी, पण काहीही न बोलता फक्त त्यांच्यासोबत जरी बसलं तरी इथे मुलांना ना सुरक्षित वाटतं की आपल्यासोबत आपण रागावलो आहे, चिडलो आहे, काहीही करतो आहे, पण आपल्यासोबत आहेत आपले आई बाबा, कोणीतरी आहेत आपल्यासोबत. आणि मग त्यांचा राग शांत झाल्यावर मग त्यांना ही जाणीव करून द्यायची आहे की काय झालं, असं झालं होतं, पण तरीही मी आहे ना तुझ्यासोबत. असं जर केलं तर ती एक भावनिक जवळीक असू शकते नक्कीच. आता खूप स्वाभाविक आहे ना, मुलांना राग येतो, आपल्यालाही राग येतो, पण राग आल्यावर तो थांबवण्याऐवजी शांत वेळेत मुलांना रागाबद्दल शिकवणंसुद्धा खूप गरजेचं आहे. बरेचदा होतं कसं, आपलाही ताबा सुटतो नक्कीच, पण ते अगदी साध्या सोप्या शब्दात सांगता येतं की राग आल्यानंतर होतं काय, शरीरातली उष्णता कशी वाढते, श्वास कसा आपला इतक्या जोरजोरात आपण घेत असतो, डोकं कसं गोंधळतं, अशा जेव्हा सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि हळूवार अगदी चांगल्या याच्यात सांगितल्या जातात ना, तेव्हा मुलं पण समजून घेतात. हो, समजून घेतात. आता असाही एक मुद्दा आहे की भरपूर राग आला आहे आणि मग मुलांना शिक्षा द्यायची का? आता शिक्षा देणं टाळावं असं सांगितलं जातं, कारण अशा वेळी जर शिक्षा दिली तर मूल ना त्या वेळेत शिकण्याच्या अवस्थेत नसतं, तेव्हा तो राग जर शांत झाला आणि त्यानंतर जर या गोष्टी हाताळल्या तर मात्र योग्य त्या गोष्टी होतील. खरं तर हे ना पालकत्वाच्या दृष्टीने सुद्धा खूप अवघड आहे नक्कीच. एक पालक म्हणून या सगळ्या प्रक्रियेतून आपण नेहमी जात असतो, मीही जाते, पण खरोखरीच अवघड आहे, कारण मुलांसोबत ना जशी मुलं वाढत असतात, नवनवीन गोष्टी शिकत असतात, तसंच पालकांसाठी सुद्धा पालकत्वाचं हे आव्हान क्षणाक्षणाला त्यांच्या बरोबरीनंच तितकंच वाढत असतं, मोठं होत असतं. पण म्हणूनच मग या गोष्टी समजून घेणं मुलांसोबत आपल्यासाठीसुद्धा तितक्याच गरजेचं असतं. तुम्ही विचार करा ना, आपल्याला जेव्हा राग येतो आणि आपण तो राग ना वेगवेगळ्या गोष्टींचा असतो, पहा आपला कुणासोबत भांडण झालं आहे किंवा कुणाविषयी आलेला राग आहे हाही भाग त्याच्यात महत्त्वाचा असतो. तर दोघांमधला राग असेल तर मग तो आणखी वेगळं असं छान मजेदार हे असतो त्याच्यामध्ये, त्याच्यात लटका राग, प्रेम असा असे सुद्धा भाग असतात. पण रागाचे इतके वेगवेगळे प्रकार म्हणण्यापेक्षा ना रागाच्याही छटा आहेत, जशा प्रेमाच्या छटा आहेत. आणि तो कशासाठी कसा, बरं याच्यावर आत्तापर्यंत इतिहासातले सुद्धा अनेक दाखले आहेत जे देता येतील, पण त्याच्यावर आपण वेगळा कार्यक्रम नक्की करू. इतिहासातले, पुराणातले वेगवेगळे दाखले आहेत की रागानं काय काय केलं आणि काय काय होऊ शकतं किंवा झालं होतं, नक्की देऊ आपण. पण आता मात्र आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना मला मुंबईचा जावई चित्रपटातलं हे अतिशय सुंदर असं गाणं आता आपल्याला ऐकवायचं आहे. रसिक, हो ऐकूया.

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ऍप आणि 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी. सकाळचे 11 वाजतायत.

0: ऐकूया प्रायोजित कार्यक्रम तन्वी हर्बल्स.
1: जाहीर सूचना: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स तन्विशता टॅबलेट्स. आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्विशता आरोग्य सल्ला. आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे.
3: नमस्कार श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आपलं मनापासून स्वागत करते. निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्विशता टॅबलेट्स. खाणं नीट तर आरोग्य नीट, म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं. गॅसेस, अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅबलेट्स. सतत सर्दी खफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका. संध्याकाळी फळं खा आणि सर्दी घसादुखी असेल तर संथ कफ आणि खोकला आणि घोरण्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स. वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या. मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅबलेट आणि स्टुडंट टॉनिक ओजसा टॅबलेट. सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेस आहे. सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅबलेट. एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी. त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅबलेट. च्यवनप्राशचा आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम. पाण्यात घालून रोज हर्बल कोल्ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट राहा. फिशर स्पाईसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळासत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट. आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा. नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो. त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅबलेट. बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा. सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्टऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा. केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचंय, मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं. तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंद जॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा. केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम. केसांना लावा केशकलपिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा. आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा. याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा. गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेक्स टॅबलेट आणि पिंपल्स रुक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून चेहरा तेजस्वी ठेवा. त्वचेचं कालवण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वी गंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा. अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10 तन्वी सॉफ्ट घृत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम. पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, अलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी बनवा. उज्ज्वल नितळ मुलायम त्वचेसाठी रोज तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि रोज पपई जॉय लोशनने चेहरा धुवा आणि आकर्षक दिसा. वृक्ष निस्तेज अलर्जिक त्वचा असेल तर कुकुंबर जॉय लोशनने चेहरा धुवा आणि चेहरा बनवा सॉफ्ट सॉफ्ट. पिंपल्स काळ्या डागांवर पिंपल टोन पावडरचा लेप लावा. काळवणलेल्या त्वचेला कनका लेप लावून उज्ज्वल बनवा आणि सोबत घ्या तन्वी शता आणि तन्वी प्राशम. कापणे भाजणे जखमेवर लिप बाम किशन मलम लावून त्वचा तेजस्वी ठेवा आणि डोकेदुखी गुडघेदुखीवर तन्वी ऑइनमेंट लावा. त्वचा नितळ मृदू मुलायम राहण्यासाठी वृक्ष निस्तेज त्वचेला केसांना लावा अलोवेरा जॉय पावडरचा लेप. डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा हे तन्वी संचालक आणि सर्व तन्वी पॅनल डॉक्टर्स घंटाळी ठाणे आणि दादर इथल्या तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी हजर असतात. तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या. न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्टकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com वर तुम्ही खरेदी करू शकता.
1: तन्वी हर्बल क्लिनिक, रोज फ्री चेकअप. डॉक्टर मानसी तन्वी क्लिनिक 9833683021. डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक 9082911530. तन्वी दादर क्लिनिक 9833683621. तन्वी हर्बल्स ऑफिस 9820

0: 0107-5813। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते तन्वी हर्बल्स, तन्वी शता टॅब्लेट्स।
1: FM गोल्ड खरा सोना।
2: नमस्कार रसिका, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी। तेव्हा आपल्या या युवा तरंग कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं।

सारेगमपा छानपैकी असं म्हणत एक एक वेगळा आनंद आणि उत्साह असतो पहा या शब्दांमध्ये सुद्धा. संगीताचे सूर आहेत पण ते तुम्हाला आनंद देतात. पण आत्ताचं हे जे युग आहे ते तंत्रज्ञानाचं युग आहे, ए आयचं युग आहे, बरोबर ना? आणि त्यातूनही आत्ता जर काही करायचं असेल तर आपल्याकडे ना सहज अशा गोष्टी सोप्या, म्हणजे ए आयच्या भाषेत तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर, कम्प्युटरवर सगळ्या गोष्टी सहज झालेल्या आहेत. आजूबाजूला जे काही चाललेलं आहे या क्षेत्रामध्ये ते सगळं तुम्हाला माहिती आहे, त्याविषयी वेगळं मी सांगायला नको आहे. पण तरीसुद्धा जर या आत्ताच्या ए आयच्या युगात एखादा मुलगा फक्त 8वीपर्यंतच शिक्षण घेतो आणि त्याच्या परिसरामध्ये जिथे तो राहतोय तिथपर्यंत इंटरनेटच पोचलेलं नसेल तर अशी परिस्थिती काय म्हणाल तुम्ही? किती प्रतिकूल आहे ना. फक्त 8वी शिकलाय आणि त्याला इंटरनेटच माहीत नाही आहे. म्हणजे आता ए आय आहे, हाय स्पीड इंटरनेट आहे, सगळं आहे, सगळं आहे. पण या गावातल्या मुलानं काय केलं माहिती आहे का? फक्त पुस्तकं आणि त्याचं कुतूहल, जिज्ञासा याच्या जोरावर अंतराळ क्षेत्रात खरोखर मोठा इतिहास रचला आहे रसिक हो. आणि ही घटना इतर कुठल्या देशातली नाही आहे तर ती आपल्या देशातली आहे. कर्नाटकातलं एक छोटंसं गाव आहे, त्या गावात वाढलेला हा अवैस अहमद हा तरुण उद्योजक, त्याच्या स्टार्टअपचं नाव सांगणार नाही मी, तर हे स्पेसटेक स्टार्टअप आहे त्याचं. या स्टार्टअपची आज जागतिक पातळीवर दखल घेतली जाते आणि त्याचं कौतुक केलेलं आहे सगळ्या लोकांनी, मोठ्या स्तरावर त्याचं कौतुक होत आहे. कर्नाटक राज्यातलं चिकमंगळूर जिल्ह्यातलं आलदूर हे छोटंसं गाव, इथंच या मुलाचं बालपण गेलं आणि त्याला माहीतही नव्हतं की 8वीपर्यंत इंटरनेट काय असतं बाबा. आणि त्याची आवड होती अंतराळाची. वडिलांनी त्याला काय केलं की विश्वकोश आणून दिले, जागतिक विश्वकोश, एन्सायक्लोपीडिया आपण ज्याला म्हणतो ते आणून दिले. आणि त्यानं काय केलं, इंटरनेट नाही आहे त्याच्याकडे पण तरीही या पुस्तकांनी त्याला पंख दिले, त्यानं अभ्यास करायला सुरुवात केली आणि ना प्रश्न विचारायला सुरुवात केले. पुढे पुढे झालं असं की शिक्षण घेत असताना, मग वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असताना त्याची जिज्ञासू वृत्ती जी आहे ना ती अधिकच वाढत गेली. आणि मग नंतर इस्रोच्या सहाय्यानं एक जो उपक्रम चालतो किंवा प्रकल्प चालतो, या प्रकल्पात त्याला भाग घ्यायला मिळाला. आणि एलॉन मस्क यांच्या एक स्पर्धा आहे, त्याच्या कंपनीचं नाव मला घेता येणार नाही आता, तर त्या स्पर्धेच्या फायनलपर्यंत हा पोहोचला आणि भारतीय संघाचं अभियांत्रिकी नेतृत्वसुद्धा केलं. एवढं सगळं केल्यानंतर स्वतःची कंपनी स्थापन केली.

आणि कमाल कमाल, उपग्रहांचे स्पष्ट चित्र जी आपल्याला हवी असतात किंवा तसा डेटा हा जगात कुठेच उपलब्ध नाही आहे. आपण जे पृथ्वीचे फोटो घेतो आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या फोटोंच्या माध्यमातून आपल्याला कळत असतात की त्याच्यावर उपाययोजना आपल्याला करता येऊ शकते, पण ते फोटो नीट मिळत नाही. आणि या समस्येवर मात करण्यासाठी या लोकांनी जे काही या मुलानं काम केलं आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, त्यानं ते कमालीचं आहे, कमालीचं आहे. आणि म्हणूनच मग याला गुगलचं पाठबळ मिळालं, पाठबळ मिळालं, नासासोबत ऐतिहासिक करारसुद्धा झाला. खूप मोठी आहे हो कथा या मुलाची किंवा कहाणी, आणि त्याचा प्रवास जो आहे ना तो खरोखर प्रेरणादायी असा आहे. त्यामुळे जेव्हा आमच्या युवा तरंग कार्यक्रमात अशा काही मुलांविषयी बोलत असतो ना, तेव्हा त्यांचं कर्तृत्व पाहून थक्क व्हायला होतं, कारण इतक्या कमी वयात त्यांनी जी भरारी घेतली आहे ना ती वाह. इतर अनेक तरुण मुलांना, तरुणच नाही आमच्यासारख्या माणसांना सुद्धा ते ही मुलं प्रेरणा देतात. आज सुद्धा आपल्या स्टुडिओत एक असाच आपला एक छोटासा मित्र आलेला आहे, छोटासा म्हणजे तो त्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे, तर आपण त्याच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. पण आधी आपण ऐकूया गाणं आणि मग त्याच्याशी गप्पा मारूया.

0: कैच द रेन, बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है। तो मेरा खास आग्रह है, वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं।
1: जल है तो हम है, आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं। रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं, अनुपयोगी बोरवेलों को ठीक करें, जलाशयों से गाद निकालें, अधिक से अधिक पेड़ लगाएं। इस बारिश आइए जुड़े कैच द रेन अभियान से।
2: FM गोल्ड खरा सोना।
3: हाँ, मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं की आता आपल्यासोबत ना एक आपला मित्र आहे, हा जो मित्र आहे हा मराठी रंगभूमीवर गेली 3-4 वर्ष काम करतोय, आणि तुम्हाला माहिती आहे का नाटकाचं वेळ त्याला स्वस्त बसून देत नव्हतं, म्हणून तो गावाहून इथे आला आणि इथे सुरुवात केली आणि आता हळूहळू आपला जम बसवतोय, बरं का। आपल्या या मित्राचं नाव आहे प्रथमेश सावंत। नमस्कार प्रथमेश।
4: नमस्कार मॅडम।
3: तुझं मनापासून स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात।
4: धन्यवाद।
3: बरं प्रथमेश, आपण बरेच दिवस बोलतोय आणि तू सांगतोयस मी येतो येतो येतो, आज योग मिळाला।
4: हो नक्कीच।
3: मी आता तुला विचार, मी आताच सांगितलं आमच्या श्रोत्यांना की तू गावाहून इथे आलायस, तू मूळचा कुठला आहेस ते सांगशील का?
4: मी सिंधुदुर्ग वेंगुर्ला मातोंड सावंतवाडा।
3: अच्छा, म्हणजे मालवणी असस तू?
4: हो मालवणी असे।
3: मग हय कसं होईलस?
4: हय आता योगायोगाने येणं झाला, आता मालवणी माणूस खय जरी असलो तरी तो दुसऱ्या एका मालवणी माणसात कसं ना कसं तरी तो भेटतलोच।
3: आणि पुढे घेऊन जातलो ना?
4: पुढे घेऊन जातलोच नक्की।
3: पण मग ही नाटकाची जी आवड आहे, हे वेड आहे, हे कधीपासूनच कसं काय?
4: हे गावी असल्यापासूनच, म्हणजे तिसरी चौथीत असताना ज्यावेळी आम्ही दशावतार बघायचो गावी, त्यावेळी दशावतार मध्ये काम करण्याची आवड होती, पण लहान असल्यामुळे दशावतार मध्ये घ्यायचे नाही। माझा एक चुलत मामा आणि एक बाजूचा दादा ते दशावतार मध्ये आहे, तर त्यांना बघून अशी हुरहुरी यायची की मला पण दशावतार करायचे।
3: ते काय करत, कुठला पात्र साकारतात?
4: माझा मामा राजपत्र करतो आणि बाजूचा दादा आहे तो व्हिलनचं काम करतो,
3: संकासूर।
4: हा म्हणजे राक्षस, ब्रह्मराक्षस वगैरे ही कॅरेक्टर
3: असा करता काय?
4: तर त्यांना बघून असं आवड व्हायची नाटकात काम करूची अशी, पण घरातले पण काय बोलत, नको नको ह्या करून का पोटा भरतली असा तसा। तर तरी पण आम्ही घराकडे येऊ, नंतर ती काठियाची एक तलवार बी बनवू आणि मित्र मित्र दशावतार दशावतार खेळू। तर माझा एक मामा ज्यावेळी गावागी आहे त्यावेळी त्याच्यासमोर मी दशावतार करून दाखवय, नंतर त्याका पण खूप आवड, मग तो डेली माका खय जरी गेलो तरी माका घेऊन जा दशावतार चल, म्हणजे रात्री जेवण झालं
3: तुझा आवाज दशावतार,
4: दशावतारच ठेवला रे मामा, म्हणजे रात्रीचं जेवण झालं की एक अर्धा तास मी दशावतार करी।
3: ओ मामा वांगडा?
4: हा म्हणजे दुसरो एक मामा आणि मावशीचो झील असे आम्ही तिघ जा, पण डायलॉग फक्त माका दे मी।
3: बर,
4: पहिली एंट्री घे मी, 5-10 मिनिटं डायलॉग घे, नंतर त्यांना खुणेन सांगा या तुम्ही, एका बरोबर लढाई करी, त्याका मी आधी मारी, नंतर परत मी डायलॉग घे, नंतर म्हणजे एक माझं समाधान झालं की हा आता माझी हौस भागली। मग दुसऱ्याक बोले आणि त्याका सांगा हा मी आता राक्षस आहोय, त्यामुळे मी राक्षसाचं पात्र करी, ते कसे डायलॉग वगैरे भारी वाटत, मी मांस खाईन रक्त पिईन असं तसं, ते त्यावेळेचे भरपूर डायलॉग होते ना। त्यानंतर मग त्याला दुसऱ्या मावशीच्या मुलाक बोलाय, लढाई करून मग मी शेवटी मरे आणि थंय आमचा दशावतार संपला।
3: बरं, आणखी काय काय छान छान डायलॉग असतील ना तेव्हाचे आम्हाला ऐकव ना, काय असतील ते दशावतारचे?
4: दशावतारातले हि हा हा हा, या अरण्यात इकडे तिकडे पाहतोय तर फक्त मांसच मांस दिसतंय मला, आता मी पुढच्या जंगलात निघालोय भक्ष करायला निघालोय, एकाएकाच कातड असं काढून मी चरा चरा खाईन, त्याच रक्त मी घटा घटा पीन। म्हणजे त्यावेळेच एवढं आठवण नाही, पण आता जेव्हा थोडं थोडं आठवलं माका,
3: ब्रह्म राक्षस असा,
4: हो यो ब्रह्म राक्षस, त्या दादा बघून बघूनच म्हणजे असं ह्या केलंय।
3: पण मग हे वेड तुझं तेव्हापासूनच?
4: हा तेव्हापासूनच, आणि मी वाद्य पण वाजवतो, पखवाज, तबला आणि ढोलकी।
3: अरे वा, मग ते कसं गावच्या भजनातून आलंय की?
4: हा गावच्या भजनातून, सुरुवातीला मी बघून वाजवायचो आणि नंतर मग ज्यावेळी आठवी नववीत गेलंय त्यावेळी मम्मीन माका क्लासात पाठवले. ते क्लास पण त्यावेळी वाटायचा नको नको क्लास नको खेळायचा असा तसा. मम्मी सांगा खेळाक नाय, जर तबला शिकाक जातलं तर किती पैसे लागाने तुका, कलेसाठी मी तुका होय तितके पैसे देते. आणि त्यावेळी मम्मी मारून मारून पाठे. पण आता माका त्याची जाणीव झाली की माझी आवड होती ती खरी माझ्या मम्मीन आणि माझ्या पप्पानी आणि माझ्या भावंडांनी सपोर्ट करून ती जिवंत ठेवल्यानी
3: औषध जपल्यान
4: औषध जपले. त्याच्यामुळे आता कसं आता गावात जरी गेले तरी आता
3: गणपती
4: भरपूर भरपूर म्हणजे आता प्रॉपर शिकल्यामुळे तर सगळीकडे आता नावच झाला. आणि आता गावातले पोरगे पण विचारतात बाबा कधी येतले तो तू ये. आणि माका आठवतं की आधी माका एवढं जमा नाही, त्यावेळी वाजवू पण देत नाही की नाही तुका जमणार नाही. नंतर मी क्लासिकल शिकलंय आणि एकदाच थोडस माझं इन्सल्ट झालं होती आता नावा नको. पण नंतर मी 2-3 वर्ष बरी प्रॅक्टिस केलंय आणि मामाच्या वाडीत एका ठिकाणी अशी पकवास वाजवलंय की आजूबाजूक सगळी माणसं अशी जमली. त्यावेळी माका असं वाटलं की खरी मी त्यावेळी शांत रवलंय आणि तर अचीव केलंय आणि माझ्या कलेतनं मी तर लोकांना दाखवलं की येस मी कॅपेबल आहोय मी करू शकते ती गोष्ट.
3: क्या बात है, क्या बात.
4: तेव्हापासून माका एक झाला मनात की ठीक आहे खायची कला असा नाही आपण ती जोपासली आणि ती कला एक जेवढी आपण शिकत राहू तितकी ती कमी जा.
3: होय होय होय होय.
4: खायची कला असा नाही जेवढा शिकू तेवढा कमी आहे म्हणजे आयुष्य निघान जात.
3: समुद्र असा रे तो,
4: समुद्र असा तो,
3: किती घेशील तेवढा कमी,
4: तेवढा कमी आहे. बरोबर
3: खरंय. हे सगळं तू जोपासलं सगळं केलं मला खरंच बरं वाटतंय की तुझी मातृभाषा मालवणी आहे आणि तुला बोलताना माझ्याशी हे सांगताना इतका आनंद होतो जाणवतोय तुझ्या चेहऱ्यावर.
4: आणि मी मालवणी भाषेत आता खूप कम्फर्ट झाले म्हणजे असं सुटलंय मी पूर्ण तुमच्या सोबत बोलताना. कारण मराठी भाषा म्हणजे कशी, शाळेत पण ना आम्ही शाळेत पण बाईं सोबत गुरुजींसोबत आम्ही मालवणीतच बोलू. मुंबई गेल्यानंतर मग ती आता वाचनानं थोडीशी मराठी सुधारली, नाही तर आधी पण सगळे विचारले तू मालवणचा आहे का, बोलताना एक येत आलं हे जाम. आता थोडस कमी झालं पण आमची जी मूळ भाषा मालवणी आती रवतलीच ती मूळ रवतलाच खय जरी. आणि आम्ही मित्र खायच्या हॉटेलात जरी गेलो ना तरी आम्ही बिनदासपणे मालवणीत बोलतो कायच नाही. माझी एक तर मैत्रीण ती तर बिनदास म्हणजे मोठमोठं नामक त्याला सांगायचं लागतं की जरा हळू बोल हळू बोल आजूबाजू लोक बघतात त्या सांगतात की त्या मेलानं घाबरतात तुम्ही आपली भाषा असा बोला गोया आपण.
3: बरोबर तू कविता पण करतोस ना मग काय कळला तू कविता घेऊन येलस. आधी आपण एक काम करूया रसिका एक छानचं गाणं ऐकूया मग प्रथमेशशी पुन्हा गप्पा मारूया. खूप छान गोष्टी आहेत प्रथमेशकडे ऐकून म्हणजे तो खूप सांगणार आहे आपल्याला गप्पा. आधी ऐकूया हे छानचं गीत.

0: happening, baby.
1: कैच द रेन, बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है, तो मेरा खास आग्रह है वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं।
2: जल है तो हम है, आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं। रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं, अनुपयोगी बोरवेलों को ठीक करें, जलाशयों से गाद निकालें, अधिक से अधिक पेड़ लगाएं। इस बारिश आइए जुड़े कैच द रेन अभियान से।
3: FM Gold, खरा सोना।
4: तर रसिकहो, आज आपल्या स्टुडिओत आपल्या सोबत आलेले आहेत प्रथमेश सावंत। तर मका आमचे श्रोते सांगतात तुम्ही मालवणीतून मुलाखत घेवा, ते का मालवणी विचारा तो छान मालवणी बोलता आणि सगळा सांगता, तर काय प्रथमेश
5: मालवणीतच एकदम कम्फर्ट मध्ये गेलाय मी, मालवणी भाषा बोलते त्याच्यामुळे।
4: बरं, तुका नाटकाचा यार्ड लागला, कसा लागला, काय झालं तू सांगितलंस, पण आता या यार्ड सगळा पुढे कसा गेला, कसा काय केलंस?
5: पुढे म्हणजे ज्यावेळी माझी 12वी झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी मुंबई दिला आणि एका हॉटेलमध्ये ट्रेनिंग करी होते। म्हणजे पुढे आता गावातनं मुंबईत येऊ आहे आणि पुढे काहीतरी करू आहे, काहीतरी कारण होय। आमच्या एक बाजूचं बाहेर गावात गेलो हॉटेल करून, माझं असं झालं की बाहेर गावात जाऊ गावता हॉटेलचा करूया, काहीच नाही तर
4: हॉटेलचा। म्हणजे तू काय शेफ बी पाव असंच की काय?
5: हो, शेफ आहे मी।
4: अरे बाबा, माझ्या
5: 2 वर्ष ट्रेनिंग केलंय, त्यानंतर रेस्टॉरंट मध्ये 1 वर्ष काम पण केलंय, मी वन म्हणत इंडियन तंदूर चायनीज या तिन्ही डिपार्टमेंटचं सगळं जेवण मी बनायचं। बिर्याणी तर माझ्याची खूप जणांका आवडते, एका रेस्टॉरंट मध्ये होते तो मालक माका सोडीच नाही होतो, तो म्हणतो तू बिर्याणी खतरनाक बनायचंय त्याच्यामुळे तू थांब, तुका पगार वाढवून देते। पण माझा या यार्ड वेगळाच होता, माझं असं ते माझ्या कलेन माका थंय ह्या नाही करू दे, तू
4: का असं शांत बसून,
5: शांत बसाक नाही देऊ। असं एकदा माझ्या मनात दिला की म्हटलं कला क्षेत्रामध्ये करू, ऍक्टिंगचा करूचा म्हणा। मी माझ्या भावाक सांगले सागर परबला, तर त्याका म्हटलं असं असं हा रे, तू म्हणायला लागलो अरे त्याच्यात पैसे
4: गावचो
5: गावचो, तो माझ्या प्रत्येक सुखदुःखात म्हणा शकतो, म्हणजे माझे आई वडील आणि माझी तिन्ही भावंड,
4: तुझं पाठीराखो असं,
5: हा तो पाठीराखो माझा मित्र, जीवलग मित्र आणि माझो भाव असो, तरी त्यांनी मला सांगितलं सुरुवात कर, आता जर विचार करीत राहिलं तर काय नाही जाऊचं। मग असं एकदा ऍडव्हर्टाईज दिली आणि अभिनयाची शिदोरी म्हणून प्रणाली मॅडम आणि अमोल सर त्यांच्या थं मी क्लास जॉईन केले, त्यांच्या थं मला खूप काही शिकाक गावलं, म्हणजे त्यांच्याने आमचं बेस एवढं स्ट्रॉंग केलं ना। आणि महत्वाचं म्हणजे ना, खायच्या कलेत येण्यासाठी एक संस्कार पण लागतात, आपल्या त्यातून आपल्या डिसिप्लिन येतात, ते त्यांच्याने मला खूप चांगले दिले। त्यांच्याकडे बरेच मी एकांकिका केलंय, त्यानंतर स्किट केलंय, आणि एक एकांकिका बघून डॉक्टर सोमनाथ सोनवलकर सरांच्या थंय आमका चान्स गावलं। सोमनाथ सरांका पण आमचं काम आवडत गेलं, त्यांच्याने सांगलं तुमच्यामध्ये स्पार्क हा करीत राहा।
4: बरं, या गावात झालं का हाय मुंबई?
5: मुंबई दिली,
4: मुंबईत सगळा झाला। शिका काय तू हयच सगळं तो क्लास केलं?
5: हो, क्लास सगळं हयच केलं।
4: बरं,
5: नंतर आता मी डॉक्टर सोमनाथ सोनवलकर सरांच्या हया असे।
4: बरं बरं बरं, पण तुझे आता 3 वर्ष हाय झाली, 3 वर्षापेक्षा जास्त तू असंस, तुझे आणखी काय काय कार्यक्रम चाललेले असत, तर ते नेमके काय काय असत, काय करतोस काय
5: नेमकं? मी रायटिंग डिरेक्शन आणि ऍक्टिंग, ऍक्टिंग लिहिते। पण सरांचा एक म्हणणं आहे की चांगलं ऍक्टर बनण्यासाठी तुका लिहूचा पण लागतं म्हणा, सर लेखनाच्या प्रोसेस मध्ये पण घेतात, मी लेखनासाठी आणि दिग्दर्शनासाठी सोमनाथ सरांका असिस्ट करते, आणि सर तर म्हणजे खतरनाक माका अगदी मुलासारखं करतात, म्हणजे त्यांच्यामध्ये तिन्ही गोष्टी दिसतात, शिक्षक, एक मित्र आणि एक बाप।
4: अरे वा,
5: खूप सांभाळून घेतात, म्हणजे प्रणाली आणि
4: अमोल पण काम झालं तुझा?
5: हो, काम झालाच ताज ना। आणि मी एक पात्री पण करते, बऱ्याच स्पर्धांमध्ये माझे नंबर पण इल्ले आहोत, 2 ठिकाणी पहिलो नंबर इलो, त्यानंतर 3 ठिकाणी सेकंड नंबर आणि 4 ठिकाणी थर्ड आणि 2 ठिकाणी उत्तेजनार्थ, असे या 2 वर्षात एवढे सगळे आणि ही प्रगती व्यवस्थित झाली।
4: होय होय, मग आता काय करूचा असा तुका?
5: पुढे मका अभिनय क्षेत्रातच करूचा,
4: याच करूचा।
5: हो, याच करूचा।
4: बरं, अभिनय म्हणजे मग टीव्ही सिरियल सगळाच इला?
5: हो, सगळाच।
4: अच्छा अच्छा, आता आणखी तू ना नाटकं केली असत काहीतरी, 5-6 नाटकं असत, एकांकिका असत, काहीतरी कविता सगळा करतोस ना तू?
5: हो,
4: बराच काय काय असं रे तुझ्याकडे। आता काय तू कविता आणलंस ना काय मस्त? अशी
5: कविता असा
4: ऐकव ना आमच्या, काय असं ती
5: मनात ती गोष्ट भिडलेली, म्हणजे मालेगावात एक घटना झाली ना, चिमुकलीर अत्याचार झालो,
4: पण त्या काय हय कसा असा ना सेन्सॉर असा, त्यामुळे काय घेशीत काय तर व्यवस्थित
5: असा, होय होय व्यवस्थित, हा होय होय व्यवस्थित
4: चाललात ना,
5: होय हो।
4: बरं मग सांग,
5: म्हणजे त्या चिमुकलीर अत्याचार झाले आणि त्या दगडान ठेचून त्या पोरग्यान ह्या केल्या, ते चिमुकलीच्या भावना काय असतील, तर ते माका असं सहज इले आणि सतत माका ती मुलगी दिसा होती, मी ज्यावेळी ह्याच्यात बघलंय ना सतत ती माका मुलगी दिसा, आणि असं माका वाट की खरी ते येऊन तिना खरी माका ह्या सांगल्यान काय
4: लेखणीतून उतरला उतरला असं झाला, आधी ऐकून दाखव माका मग सांगताय पुढे जाऊचा का नाही,
5: हरवलेला बालपण, आई मला अजून खूप जगायचं होतं, आई मला अजून खूप जगायचं होतं, पळत येऊन तुझ्या पदरा आड लपायचं होतं, तुझा हात माझ्या डोक्यावरून फिरायचा तेव्हा ऊब मिळायचे, मग मी अलगद येऊन तुझ्या कुशीत शिरायचे, नेहमीसारखी आजही मी अंगणातच खेळत होते, नेहमीसारखी आजही मी अंगणातच खेळत होते, रोजच्या पेक्षा आज जरा जास्तच पागडत होते, हसत होते धावत होते आकाशाला हात लावत होते, हसत होते धावत होते आकाशाला हात लावत होते, नुकतेच तर मी ते आकाश पाहत होते, पण अचानक कुठून तरी काळोख दाटला, खेळता खेळता माझा श्वासच अडखळला,

0: आई मला अजून तुझ्या कुशीत रडायचं होतं का? काही नाही बाळा, आई आहे ना. काही नाही बाळा, आई आहे ना हे ऐकायचं होतं. आणि तुझ्या उभेला बिलगून पुन्हा हसायचं होतं. आई मला अजून खूप जगायचं होतं. आई मला अजून खूप जगायचं होतं.
1: रडवलंच रे. तुझ्या सरांका ऐकवलंस ही कविता?
0: हो, सरांका पण खूप आवडली. मध्ये एक ह्याचं हे झालं, न्यूरोसायकोलॉजिस्ट आहोत आमचे एक दादरमध्ये, ते आमच्या कवितांच्या कार्यक्रमात बी बोलायचं, तथे पण सादर केलेलं आहे.
1: हो, भारीच. असा खूप संवेदनशील असस रे तू. असा का स्वयं म्हणा सगळ्या माणसांनी असा संवेदनशील असस.
0: हो, आणि मी जरा भाऊक पण हवं. आमचं नेचर म्हणजे आईपासूनच येईल आणि सगळ्या गोष्टी म्हणजे, आणि जेवणाचं पण खायचून तरी माझ्या आईकडूनच इल्ला असतं. म्हणजे मला तर प्राऊड वाटतं, म्हणजे बरीच लोक येतात आमच्याकडे, म्हणजे आमच्या पाहुण्यांचे पाहुणे मित्र वगैरे पण, तरी मे महिन्यात 20 ते 25 लोक 2-3 वेळा येतात
1: वेगवेगळे
0: घराकडे गावात. आणि मम्मी त्यांना काय व्हायला
1: बनवतोस?
0: नाही मम्मी, आणि ते आवर्जून येतात सगळे. माझ्या गुजरातला पण 3 मामा होते, इले काय ताईकडे आम्ही एकदा तरी जेवूक जातो. आणि माझा मामा पण इल्यावर म्हणतो ना, नाही बाय तू कर काहीतरी चिकन वडे वगैरे काहीतरी बनव.
1: बिर्याणी खाऊक येतील आजची बिर्याणी तू मला सांगलस ते आता बघूकच बाई कशी असा ती काय काय करते. बरं, आता या सगळ्या करत असताना तू आत्ता मुंबईत आता येईलस, तुझो दिनक्रम कसा असतो, कसो असता, काय काय करतोस?
0: आता सकाळी वर्कआउट, त्यानंतर प्रॅक्टिस लवकर असतात तर मग मी लवकर जाते. नंतर घरी माझी जी बेसिक जी काही प्रॅक्टिस आहे, व्हॉइस प्रॅक्टिस झाली, ऍक्टिंगची, वाचन वगैरे, ह्या सगळ्या करून मग मी दुपारी 2 किंवा 3 निघते. आणि मग आमची प्रॅक्टिस 4-5 सुरू होता, ती संपता कधी ते आमचं टाइम नसता, कधी कधी 11, 11:30, 12 नंतर मग निघालंय की मग जाते.
1: हा, पण आता या ज्या सगळ्या आतापर्यंत तू करतोस ह्या सगळ्या प्रायोगिक मध्ये जाताना,
0: प्रायोगिक,
1: मग आता व्यावसायिक रंगभूमीवर काम कधी सुरू करतलस? कसा होताला, काय चालला काय त्याचा?
0: आता एका प्रोसेस मध्ये आहोय, म्हणजे पण मी असिस्टच करतले, पण ऍज अ कलाकार म्हणून लवकरच संधी गावतली.
1: अरे वा, अजून तू 23 वर्षाचाच असस ना?
0: हो.
1: हा, तुझ्याकडे भरपूर टाइम असा रे. पण तुका लवकरात लवकर यश मिळा दे, तुझी सुरुवात लवकर व्यावसायिक रंगभूमीवर होऊ दे. बट पिक्चर आणि सिरियल टीव्ही याच्यासाठी काय चालू असा की नाही प्रयत्न?
0: त्याच्यासाठी जी आता प्रॅक्टिस जी करते ती त्याच दृष्टीने एक करते. एक थिएटरची ऍक्टिंग वेगळी आणि कॅमेरा ऍक्टिंग वेगळी, दोन्हीतले फरक समजून घेऊन जरा तो एक बेस बनायचं अजून एक स्ट्रॉंग चांगलं. नंतर हळूहळू करतले सुरुवात. आणि मला खूप माझ्या गावाबद्दल मला असं खूप अभिमान वाटतं. मी अभिमानानं सांगते, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, मातोंड, सावंतवाडा या गावातनं मी येईल.
1: होय होय.
0: कोणी विचारलं ना मालवणचं असं आहे का, मी फक्त होय नाही बोलाय, ह्या सगळ्या सांगते. ऍड्रेस सांगते का? हो, ऍड्रेस सांगते, माझं गाव हा तू.
1: आणि काय सांगशे, आणि काय काय करतोस तू, आणि काय दुसरा चालला तुझा? आता कार्यक्रम संपतील असं आमचं म्हणून तो काय विचारते. नवीन नवीन काय असा तुझ्याकडे?
0: नवीन नवीन आता सध्या तर एक सरांसोबतच हवं ते, आता लेखनच चालू असतं आमचं
1: भरपूर. पण ही लेखनाची आवड तुझ्याकडे आधीपासून होती की ह्या सगळं आता नवीन सुरू झाला असा?
0: हा, थोडीशी होती. म्हणजे मला आठवतं की कॉलेजमध्ये असताना मी आणि माझे मित्र बी आम्ही मधल्या सुट्टीत बी काहीतरी मी असं लिहित ते मला आता कागद नाही सापडलं, मी असं काही ना काहीतरी तयार करी किंवा गाणी कंपोज करी असा काहीतरी होता. आणि मुंबई गेल्यावर आईच्या बर्थडे किंवा बहिणींच्या बर्थडे बी असं काहीतरी लिही कविता आईबद्दल, वडिलांबद्दल. नंतर सोमनाथ सरांकडे गेल्यामुळे एक मार्ग मिळालो.
1: अच्छा अच्छा अच्छा.
0: सरांनी गाईड केला कसा काय व्हाय आणि काय तर सगळं.
1: बरं, ही जी मराठी दोन अंकी नाटकं असत 6, ही हय इलार ह्यांच्या वांगडा केलेली असत का तुझी तुझी तुझी मिळालेली असत असं?
0: नाही, ही सगळी डॉक्टर सोमनाथ सनवलकर सरांच्या
1: होय काय.
0: त्यापैकी 2 नाटकं तर मला भिडलेली, म्हणजे द फिलिंग पॅराडॉक्स, त्या AI रोबोट वर, म्हणजे 2034 मध्ये AI रोबोट येईल आणि त्यांच्यामध्ये जर इमोशन्स येते तर काय जातात. आणि माणूस पण आता माणसापासून दूर होत चाललो, कायच नाही आता भांडण झाला की चल, आता खूपच डिवोर्स वगैरे हे सगळे प्रकार वाढले, ते थोडासा सरांनी तर नाट्यमय स्वरूपातनं सगळ्या दिला. आणि दुसरा नाटक म्हणजे जेंडर अँड आयडेंटिटी,
1: बर,
0: त्या ट्रान्सजेंडरचं आयुष्य काय असू शकतं, त्यात मी लीड रोल केलेलाय. म्हणजे 18 वर्षाचं पोरगो, ज्याका जो मुलगो आपण त्याका मुलीसारख्या राहावं असं वाटतं.
1: बर,
0: असं रोल, एक टफ रोल गावलं माका.
1: वा,
0: आणि ते सुंदर प्रकारे सरांनी करून घेतलं आणि भिडलं तो, म्हणजे घरचे वगैरे पण सगळे इल्ली

0: आणि खूप तारीफ केली, तारीफ तर ठीक आहे पण त्यातनं मला शिका खूप गावला,
1: म्हणजे त्यांचं राग निवडलं होतं.
0: हो
1: बरं, या क्षेत्रात तुझे आदर्श कोण असत?
0: आदर्श इरफान खान सर.
1: अरे वा, मोठंच नाव घेतलंस रे.
0: आता सध्या तर सरच आहोत, म्हणजे त्यावेळी असं वाटायचं इरफान खान सर म्हणजे त्यांचे डायलॉग घेऊन, पण म्हणजे हे जॉईन करण्याआधी पण बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन सकाळी 6 डायलॉग बी घे सगळा चालू होता, पण नंतर समजणार नको ते चुकीच्या मार्गाने किंवा चुकीचे छापे पडण्यापेक्षा योग्य मार्गाने गेलेला बरं, म्हणून मी ते त्यावेळी ते डायलॉग वगैरे ते
1: त्यांना कॉपी करून, हा
0: नक्कल जाता हो आता असल जाताला, ते त्यांचे इमोशन्स मी कॉपी करून करतलं, पण नाही ते माझे इमोशन्स मला समजावं. आणि इरफान सरांचं पण वाक्य आणि सोमनाथ सरांनी पण मला सांगलेलं वाक्य म्हणजे स्वतः ओळखा शिका, जेवढा स्वतःच्या आत जाल तितके तुम्ही एक माणूस म्हणून घडतल्यात, कलाकार म्हणून घडतल्यात. कारण आपल्या इमोशनची जाणीव होणं गरजेचं आहे, आणि ह्या मी सरांकडून ऐकले पण त्या फिलिंग पॅराडॉक्स नाटकातनं खूप काही शिकाक गावलं, म्हणजे जर स्वतःच्या आतमध्ये डोकावू शकतो. आणि आता जर आमचं एक नाटक आहे अलेक्झांडर व्हाय डायोजेनिस, अलेक्झांडर सत्ता संपत्ती सगळं आहे त्याच्याकडे, डायोजेनिसकडे काहीच नाही, फकीर माणूस
1: होय,
0: सिनिक तत्वज्ञ
1: खरा असं,
0: त्या काहीतरी एक शाल घेतल्या अंगार पांघुरल्या आणि तो हावा बिनतास, कधी जेव जेव सारख्या वाटला खय बसान जायता खाता बॅरल मध्ये पडाना, म्हणजे असो माणूस जो राजा इलो तरी राजाचं काय ह्या नाही करणार, माझं कोण राजा विचार
1: त्याला
0: पडलेलाच नाही, तू राजा बाबा अशी तुझ्या घरचं आपण म्हणतो ना तशा टाईप, त्यातनं तर एक ह्या झाला की आपल्याकडे काय हा तर बघू आहे, मग तो डायोजेनिस कोण लोकांका ताच सांगता त्या डायलॉगातनं स्वतःच्या आत डोकावून तत्वज्ञान आपण काहीतरी भिडला, म्हणजे नकळतपणे आता खूप काय चाललं.
1: आपल्या नाटक करण्याआधी अलेक्झांडर वाचलंस तू?
0: नाही, अलेक्झांडर बद्दल थोडासा माहित होता, आणि सरांची एक प्रोसेस खतरनाक आहे, म्हणजे लेखनाक सुरुवात करण्याआधी मी 3-4 नाटकांका असिस्ट केले सरांका, सर आधी PhD करा त्याची, म्हणजे एक नाटक म्हणजे एक PhD असं सर म्हणतात, PhD म्हणजे काय तर त्याची सगळी माहिती काढा, अलेक्झांडर कोण ते आधी ग्रीक समजून घ्या, खयचं खयचं भाग आहे, त्यानंतर डायोजेनिस कोण, त्याचं कोण आपल्या भाषेत म्हणत त्याचं पंजोबा आजोबा कोण, जो काय आऊस बापूस जो कोण हा, तर सगळं आधी समजून घ्या. मी सगळी स्टडी केली, नंतर हळूहळू सापडत गेला सगळ्या, नंतर समजलं की सॉक्रेटिस ह्यो तत्वज्ञानी मोठो ग्रीकचो,
1: होय होय,
0: आणि त्याचे 10 शिष्यांपैकी 2 शिष्य, एक म्हणजे प्लेटो आणि दुसऱ्या बाजू एंथिस्थेनिस, तर प्लेटोचं शिष्य कोण एरिस्टॉटल, आणि एंथिस्थेनिसचं शिष्य डायोजेनिस,
1: डायोजेनिस
0: असा झाला. हे 2 भाग मिळाले तर एरिस्टॉटलने घडवल्या कोणाक, अलेक्झांडरला, आणि एंथिस्थेनिसने घडवल्या डायोजेनिसला,
1: म्हणून तू काय विचारलं मी.
0: ही 2 टोकं आमका मस्त गावली, हे पण सर म्हणाले शोधा, आणि सरांका सगळं माहीत असतं पण सर सांगायचे नाही, सर म्हणतले तुम्ही रिसर्च करा घेऊन ये आणि दाखया,
1: हे असंच वय रे.
0: हो, आणि सरांनी एवढं फ्रीडम दिलो ना, ज्यावेळी आम्ही एक प्लॉटिंग करतो ना त्यावेळी सर सांगतात की बिंदास तुम्ही लिहा, तुझो सीन तू बनवणार, अरे 10 पानं फेकून टाक चलात, त्यातनं तू घडतलंय.
1: वा,
0: सर खायचाच बंधन नाही, नाही तर बाबा माझा विषय आहे किंवा सरांच्या मनात तर काहीच नाही, एवढं अचीव केल्याने तरी काहीच नाही.
1: तुका चांगला, खूप चांगला मार्गदर्शन मिळत.
0: हो, म्हणून माका तर खूप प्राऊड वाटत, म्हणजे चुकीच्या वाटेन चढण्यापेक्षा योग्य मार्ग गावलो ह्या खूप मोठा नशीब असत, आपण जर नशीब म्हणतो तर काहीतरी असा जुळा दिला.
1: खरंय खरंय, घडण्याची प्रोसेस ही
0: प्रोसेसच आहे, आणि ह्या नाटकामुळे खरं ग्रीस म्हणजे काय फक्त अलेक्झांडर जगत जेता, अलेक्झांडर म्हणजे काय जगत जेता इतक्यात माहित होता, तो वार्ता दिलो विलोता सगळा आता समजला.
1: सगळा असा बाबा क्या बात,
0: बोलन तितक्या कमीच आणि आता मालवणी बोलते त्याच्यामुळे एकदम फ्रीज झाले, त्याच्यामुळे खायचाच बंधन नाही आता.
1: तुझी तू वाद्या झाडलं असतस ना तर मजा आली असती रे, मस्त वाजवून
0: झालं. सध्या आता ती पण आता प्रॅक्टिस माका सुरू करूची, आता भजन येत आहे ना,
1: गणपतीक
0: गणपतीक
1: गणपतीक गावात जातो
0: हो, दर गणपतीक
1: आणि भजना
0: भजना त्याच्यामुळे कशी थोडी प्रॅक्टिस करूची लागतं. आपण किती चांगला वाजव गेला तरी थोडी प्रॅक्टिस होईल.
1: मग भजनात गाणं गातस की फक्त वाजवतस?
0: वाजयते. मागच्या वर्षी एक दोन गाणी गायला. गावची पण आवड आहे. मम्मी पण माका सांगता ए फक्त वाजवचाच नाही ती आपण पेटी बिटी शिकाव. मम्मी म्हटलं मम्मी टाइम खया सगळ्या गोष्टी टाइम पण होय ना. आणि कसा वरवरचा करून उपयोग नाही केला तर कसा जर व्यवस्थित केला तर त्याचा उपयोग नाही. मी आपलं 2 महिने गेले पेटी

0: का मगे सोडून दिलं, त्याच्यापेक्षा म्हटलं आता एक कला माझ्याकडे आहोत ना तेच चांगलं स्ट्रॉंग करू आहे.
1: वा आहेत, मराठी स्किट केलं आहेस, रंगभूमीसाठी काम करतोय, त्याच्या पुढेही करण्याची इच्छा आहे. आणि खरं सांगू तुझ्याशी बोलत असताना ना मला असं आतून खूप बरं वाटलं रे, आणि त्यातूनही तुझ्यासाठी मनापासून अशा शुभेच्छा येत आहेत की तुला तुझ्या क्षेत्रात मस्त असं छान यश मिळू देत, मोठा कलाकार हो आणि पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओत येऊ, पुन्हा मुलाखत घ्यायचा योग येऊ देत, तुझी सगळी वाद्य घेऊन आणि बाकी सगळं घेऊन.
0: नक्कीच, मला तर प्राऊड वाटतं, माझ्या आई वडिलांनी जे कष्ट केले ना त्या कष्टाचं फळ मी माझ्या मेहनतीतनं, आणि मला माझं जितक्या नाव त्यापेक्षा माझ्या आई वडिलांचं आणि माझ्या गावाचं नाव आणि माझ्या गुरूंचं नाव असा खूप मोठा जाव आहे, ते एक मला प्राऊड वाटतं. आई वडिलांनी खूप कष्ट केले.
1: प्रथमेश तुका भरपूर शुभेच्छा रे, सगळा तुझा बरा होऊ देत, मस्त होऊ देत सगळा, आमच्या शुभेच्छा असतात तुझ्या पाठीशी. तर मग तू आज वेळात वेळ काढून इलस आणि आमच्याशी मस्त मालवणीतून गप्पा मारलस, त्याच्यासाठी तुझे मनापासून आभार आणि तुका पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.
0: थँक्यू.

रसिका, आपल्या कार्यक्रमाची यानंतरच्या या गीतासोबतच छान अशी सांगता होतीये, खूप छान अशी मुलाखत झाली प्रथमेश सोबत आणि छान प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत, तेव्हा या गीतासोबतच सांगता होते आणि त्यानंतर लगेचच आपण भेटतोय ठीक 12 वाजता आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात रंजक सफरमध्ये. आजची रंजक सफर खूप सुंदर आहे बरं का, ऐका नक्कीच, ऐकूया हे छानसं गीत.

रसिकहो नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि पुन्हा एकदा आपल्या रंजक सफर कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला की आपण आजची रंजक सफर जी आहे ना ती वेगळी आणि तितकीच सुंदर करणार आहोत. दिंडी कुठे पोचली आहे आता? सासवडपर्यंत आली आहे, मुक्काम करून पुढे निघाली आहे ना. हे जे दिवस असतात ना हे वारीचे असतात, दिंडीचे असतात आणि रोजच्या रोज बातम्या येत असतात, ती सगळी छायाचित्र प्रसिद्ध होत असतात, TV सुद्धा आपण पाहत असतो आणि त्या वारीमध्ये दिंडीमध्ये आपण सुद्धा आषाढीपर्यंत

होऊन जातो. आज सुद्धा आपली रंजक सफर ही अशीच त्या वारीची दिंडीची असणार आहे आणि सोबत ही अशी सुंदर गीतं सुद्धा असणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात करूया या दिंडी.

ही वारीची परंपरा किती जुनी आहे, किती शे वर्षांपासूनची आहे रसिक हो. म्हणजे आषाढीच्या आधी सुरुवातीचे हे जे सगळे दिवस असतात, या दिवसांमध्ये ती वारी सुरू होते, एक एक टप्पा पार करत पुढे जाते आणि इतके सुंदर सोहळे असतात ना मध्ये मध्ये, मग रिंगण सोहळा असू देत, आणखी काही असू देत, आणि ज्या दिंड्या येतात ना त्यासुद्धा दिंड्या वैशिष्ट्यपूर्ण असतात रसिक हो. आता वारीचा इतिहास जर बघितला ना तर तो खूप जुना आहे, खूप जुना आहे. अनेकांनी याच्यावर पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या पुस्तकात जी माहिती दिली आहे त्यावरून तरी की कधीपासूनचे आहेत, म्हणजे अगदी 12वं शतक 13वं शतक असे संदर्भ त्याच्यामध्ये मिळतात रसिक हो. अनेकांना असं वाटतं की ज्ञानोबा माऊलींनी किंवा नामदेव महाराजांनी भी सुरू केली पंढरीची वारी, असं काही ठिकाणी लिहूनसुद्धा ठेवलेलं आहे. पण तरीसुद्धा अनेक ठिकाणी असं दिसतं की नामदेव महाराजांचे वडील दामा शेट्टी यांच्या घराण्यात पंढरपूरची वारी होती, आणि मग अर्थात नामदेव महाराजांनी ज्ञानोबा माऊलींचं चरित्र लिहिलेलं आहे आणि त्यात त्यांनी आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचे आई वडील किंवा आईचे आई वडील हे चौघेही पंढरपूरचे वारकरी आहेत असा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर मग लग्नानंतर कुलदैव त्याच्या पाया पडण्यासाठी म्हणून विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी कसे गेले होते आणि तेव्हा कशी यात्रा भरली होती, कशी वारी होती, असं सगळं वर्णन केलेलं आहे रसिक हो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण तेव्हाचे जे संत होते ना त्या बऱ्याचशा संतांनी वारीचं वर्णन हे त्या त्या काळी त्यांच्या अभंगामधून केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये बरेचसे संत आहेत, अगदी चोखा मेळ्यापासून बाकीचे पुढचे जे संत आहेत ते सुद्धा आहेत. आणि मग टाळ मृदुंगाचा गजर कसा, नामाचा गजर त्याच्यामध्ये होतोय, वातावरण कसं आहे, हे सगळं आहे. आत्तासुद्धा पंढरीच्या वारीची, म्हणजे आता आपल्याला टी व्ही आहे, आपल्या हातातले भ्रमणध्वनी आहेत, त्यामुळे आपल्याला दिसतं ते सगळं वातावरण कसं असतं, कुठे आता ते उभारलेली मूर्ती आहे, कुठे थांबा घेतात, कुठे आणखी कुठल्या गोष्टी असतात, हे सगळं दिसतं. म्हणजे तुकाराम महाराजांचे वडील बोल्लोबा 40 वर्ष पंढरीची वारी करत होते असं सुद्धा नोंदवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. म्हणजे तुकाराम महाराज जेव्हा ती पंढरीची वारी करायचं तेव्हा ती दिंडी खूप मोठी होती आणि त्या दिंडीमध्ये जवळपास 1400 टाळकरी होते आणि ते वारीच्या वेळेस देहूला सगळे एकत्र जमायचे आणि तुकाराम महाराज वद्य एकादशीला दिंडीबरोबर आळंदीला सुद्धा जायचे, तिथे कीर्तन करायचे, असा सगळा भाग त्याच्यामध्ये होता. किती मोठी परंपरा आहे बघा ना. आपण म्हणजे असं छान नाचत गात डोक्यावर तुळशी वृंदावन, त्यांचा जो साधेपणा आहे तो, ते सगळं दिंडीतलं वातावरण. आतासुद्धा अनेक जण काय करतात माहिती आहे का, त्यांना संपूर्ण दिंडी किंवा संपूर्ण वारी पायी प्रवास करायला जमत नाही, पण मग ते ठराविक एक टप्पा ठरवतात आणि तिथपर्यंत दरवर्षी चालत जातात आणि तो वारीचा अनुभव घेतात रसिक हो. आपलाही असा काही अनुभव असेल तर आम्हाला अवश्य कळवा, आम्हाला अवश्य सांगा तसं काही असेल तर. आजची आपली रंजक सफर जी आहे ही अशाच या आपल्या महाराष्ट्राच्या वारीची आहे.

नाचत नाचत टाळ मृदुंगांचा जयघोष आणि त्याच्याबरोबर ज्ञानगा तुकाराम ज्ञानबा तुकाराम, छान अशा गोष्टी असतात तिथे. आता तर आपल्याला दिसत आहे सगळं की कशा तऱ्हेनं ते पुढे जात असतात, कशा तऱ्हेनं ते ठेका धरून असा छान पावलांचा असा तो नाच करतात. मग रिंगण गेल्यानंतर रिंगण तिथे हे केल्यानंतर मग तो घोडा कसा असा छान फिरतो आणि त्याच्याबरोबरीने सगळे वारकरी असतात, का सुंदर भाग असतो ना. म्हणजे तिथे प्रत्यक्ष अनुभवणारे जे असतात ना त्यांचं असं असतं की नाही नाही हे चुकवायला नको आपल्याला, खरंच चुकवायला नको. म्हणजे जसं मी म्हटलं तसं की संतांनी सुद्धा वारीची परंपरा राखली होती जी आधी सुरू झालेली होती. म्हणजे तुकाराम महाराजांनी सुरू केली ते जातच होते. मी म्हटलं ना की किती जण होते त्यांच्यासोबत, टाळकरी किती होते, कसे होते, आणि त्याच्यानंतर मग त्यांचे बंधू भाऊ कान्होबा यांनी सुद्धा ही दिंडीची परंपरा अशीच सुरू ठेवली होती. त्यांच्याच हयातीमध्ये नंतर मग त्यांचे धाकटे चिरंजीव तुकाराम महाराजांचे नारायण बाबा यांच्याकडे पुन्हा ही परंपरा आली. आणि नंतर नंतर नंतर नंतर आता ज्या वेगवेगळ्या जात आहेत, दिंड्या म्हणा पालख्या म्हणा, ह्या म्हणजे याचं मूळ जर आपण पाहायला गेलो ना तर ते सगळं आपल्याला तिथे दिसतं. म्हणजे तुकोबारायांची पालखी पादुका पालखीत घेऊन मग ते आळंदीला जायचे, तिथून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालुका घेऊन दरवर्षी पंढरपूरला जाणं वगैरे, हे सगळं म्हणजे महाराष्ट्राची ओळख जी आहे पालखी सोहळ्याची, तिची सुरुवात जी आहे ना ती साधारण 1680 झाली असं मानलं जातं पालखी सोहळे, बरं का. म्हणजे आपण ज्ञानोबा माऊली त्याच्याबरोबर तुकाराम महाराज या संतांसोबत पंढरपूरला जातोय, भावना त्याच्यामागे ही आहे. पालखी आहे, या सगळ्या मानाच्या पालख्या आहेत बरं का, पण या पालख्या कशासाठी आहेत, का आहेत, तर आपण या संतांसोबत जातोय पंढरपूरला, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. त्याच्या आधी जात होत्या म्हणजे पायी दिंड्या जात होत्या, पण पालखी सोहळ्याचं जे विशेष आहे ना, वेगळेपण आहे ना, ते खरोखर वेगळं असं आहे. म्हणजे देहूकरांनी पालखीचा सोहळा हा अजूनही तसाच तितक्याच दिमाखात छान सुरू ठेवलेला आहे. ज्येष्ठ वद्य नवमीला पालखी देहूहून निघते, आळंदीला जाते, नंतर आळंदीहून निघून पंढरपूरच्या दिशेने. म्हणजे हा ही जी परंपरा होती त्यांची ती 1680 पासून 1835 पर्यंत अशीच होती. पण त्याच्यानंतर मात्र ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा स्वतंत्ररित्या आळंदीतून निघायला लागला. हो, आळंदीतून निघायला लागला आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू त्याच्यात बदल होत गेले. रसिक हो, आत्ता आपण बघतो त्या सगळ्या गोष्टी की कुठे थांबा असतो, कुठे ते राहतात, त्याच्यानंतर कशा तऱ्हेनं पुढचा त्यांचा सगळा प्रवास, हे आत्ता रोज आपल्याला वर्तमानपत्रातून कळतं बरं का, कळतं. पण ही सुरुवात कशी झाली काय हे जाणून घेणं ना खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत दोन दिंड्या असतात, म्हणजे एकनाथ महाराजांचे वंशज त्यांच्या दोन दिंड्या, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की कोणकोण कसं कसं घेऊन जातं, आणखी कोणकोण कसे त्यांच्यासोबत असतात. 200 वर्षांपूर्वी जर आपण पाहिलं तर त्याचं स्वरूप खरोखर खूप वेगळं आहे. आणि या सगळ्याचं तपशीलवार वर्णन जर आपण पाहायला गेलो तर पुस्तकांमध्ये रसिक हो याचं इतकं सुंदर वर्णन आहे ना की आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं. होय होय, आपण आधी एक गाणं ऐकूया मग या सगळ्या गोष्टी पाहूया.

इंद्रायणी काठी जो या दिवसांमध्ये आषाढीपर्यंत जो मेळा भरतो तो खरोखरीच कमालीचा आहे. तर दिंडी जेव्हा आपण म्हणतो ना, दिंडीचा अर्थ काय तर छोटा दरवाजा किंवा मग पताका. म्हणजे वारकऱ्यांच्या खांद्यावर असते पहा भगवी पताका असते, आणि म्हणून मग ते ती भगवी पताका घेऊन पुढे असतात. अगदी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानबा तुकाराम म्हणत ते पुढे जात असतात, आणि मग असे हे सगळे एकत्र पुढे जात असतात, मग ती होते दिंडी. आणि विणेकरी जो असतो ना तो महत्त्वाचा असतो. पहा त्याच्या खांद्यावरची विणा जी असते ती दिंडी, हे जे वाद्य आहे ना याने तिची ती संबोधली जाते खरं सांगायचं तर. आणि मग विणा घेऊन जे चालतात ना त्यांच्यासोबत नाम गजर किंवा नामाचा जप करत असे सगळेजण चालतात. पहा ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा माऊली आणि ते असे मस्त टाळ आणि ते याच्यात इतके सुंदर अशा असे उड्या मारत खूप छान पदन्यास असतो. त्याला पदन्यास नाही म्हणता येणार खरं सांगायचं तर. ते जे वेगळं नृत्य असतं ना ठेक्यामध्ये, म्हणजे ते रांगेत उभे राहतात. पहा दोन रांगांमध्ये उभे राहतात आणि त्याच्यानंतर ते असे अतिशय सुंदर तालात पाहण्याजोगं असतं रसिक हो खरंच. म्हणजे तुम्हाला खरं सांगते पंढरपुरांपर्यंत नाही जाता आलं तरी चालेल, पण तो मधला जो भाग असतो ना या अशा वेगवेगळ्या पालख्या येतात आणि तेव्हा ते सादर करतात ना ते अक्षरशः पाहण्याजोगं असतं अक्षरशः खरंच. आणि विणा दिंडीचा केंद्रबिंदू ओळख. प्रत्येक दिंडीमध्ये फक्त एकच विणा असते बरं का, म्हणजे ती शिस्तच आहे तशी की एकच विणा असायला हवी. आणि प्रत्येक दिंडीची स्वतःचं असं वैशिष्ट्य, स्वतःची अशी रचना, आणि तिथे बरं कशा रीतीने आपण सादर करणार आहोत, काय कशी दिंडी पुढे जाणार आहे, हे सगळं त्यांचं वेगळं असतं. म्हणजे विणेकरी विणेकरींच्या त्यांच्या दोन्ही बाजूने टाळकरी असतात, ते टाळ वाजवत असतात, ते बरोबर मध्ये ते तो ध्वज किंवा तो जो झेंडा असतो त्यांचा भगवा तो घेऊन ते असे पुढे जात असतात, आणि त्यांच्या बाजूने भगव्या पताका घेऊन चालणारे वारकरी सुद्धा असतात. आणि पुढे असंही सुद्धा असतं की काही ध्वज असे असतात की त्याच्यावर खास हनुमंताचा असेल किंवा मग गरुडाचा असेल असे सुद्धा चिन्ह असतात त्याच्यावर, आणि ते टकेधारी असतात. ते विणेकऱ्यांच्या त्याच याच्यामध्ये पुढे असतात, आणि पुढे मग मृदंग वाजवणारे असतात. तुळशीच्या ते तुळशी वृंदावन जे असतं ते डोक्यावर घेऊन चालणाऱ्या महिला असतात, आणि पाण्याचा हंडा घेऊन सोबत चालणारी सुद्धा महिला असते. काही काही जण ती मोरपिसं असतात पहा, तर ते असं बनवलेलं असतं आणि ते घेऊन जाणाऱ्या सुद्धा असतात, सेवक असतात. ते इतकं सुंदर चित्र असतं ना, म्हणजे हे पारंपरिक चित्र आहे, हे दिंडीचं पारंपरिक चित्र आहे. आणि मग या सगळ्या ज्या पालख्या येतात ना देहूहून पंढरपूरच्या दिशेनं सगळ्या अशा पुढे प्रस्थान करत असतात असं. म्हणजे ज्येष्ठ वद्य सप्तमीला तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असतो, देहूहून पंढरपूरच्या दिशेनं ते पुढे जातात, दुसऱ्या दिवशी ज्ञानोबा माऊलींचा पालखी सोहळा असतो जो आळंदीहून निघतो. साधारण 18-19 दिवस ते चालतात आणि तिथून मग पुढे पंढरपूरजवळ बाखरी इथे ते एकत्र येतात हो. नंतर कुठे बरं पुन्हा एक पालखी येऊन मिळते ती निवृत्तीनाथांची, ती त्र्यंबकेश्वरहून येते हा. आता सोपान देवांची येते ती सासवडहून येते असं आहे. मुक्ताबाईंची पण येते ती मुक्ताईनगरहून येते. म्हणजे असे एकनाथ महाराजांची येते ती पैठणहून येते. आणि त्यांच्या स्वागताला पंढरपुरातून जो पालखी सोहळा येतो किंवा जो भाग येतो तो संत नामदेवरावांचा असतो, नामदेव महाराजांचा असतो. आणि हे सगळे मानाचे असतात बरं का, हे सगळे पालखी सोहळे आणि हे सगळे एकत्र येतात. आणि या सगळ्या पालखी सोहळ्यांमध्ये किंवा यांच्यामध्ये ना मानाच्या दिंड्यासुद्धा असतात. आणि महाराष्ट्रातून कुठून कुठून कुठून कुठून येणाऱ्या ज्या छोट्या छोट्या पालख्या असतात, दिंड्या असतात, त्या सगळ्या अशा इथे एकत्र येतात खरं सांगायचं तर. एकत्र येतात आणि याच्या बरोबरीने ना काही काही अशा सुद्धा पालख्या असतात जे संत पुरुष होऊन गेलेले आहेत ना आपल्याकडे, तर त्यांच्या सुद्धा पालख्या असतात. त्या सगळ्यांची मी नावं नाही घेणार आता इथे, त्यामुळे त्या स्वतंत्र पालख्या सुद्धा असतात. म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं तर ना की पालख्या तर आहेतच, पण त्याच्या बरोबरीनं

दिंड्या इतक्या आहेत ना की त्या शेदीडशेच्या घरात जातील कमीत कमी कमीत कमी. आणि त्याच्याबरोबरीनं पायी चालणारे जे वारकरी आहेत ते सुद्धा आहेत जवळपास लाखांच्या वर. आता याचा ना निश्चित आकडा नाही सांगता येत, खरोखरच सांगता येत नाही, पण ह्या सगळ्या ठराविक वेळेस निघतात आणि आपल्या नियोजित स्थानावर जाऊन पोहोचतात. बरं, यांचा मुक्काम कुठे आहे हे ठरलेलं असतं. आता कालसुद्धा सासवडला मुक्काम होता आणि मग एक एक टप्पा पुढे पार करत करत करत त्यांना माहिती असतं की सकाळी कुठे थांबायचं, संध्याकाळी कुठे थांबायचं. आणि हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे रसिक हो, त्यात काही खंड पडत नाही. इतक्या पद्धतशीरपणे त्या जातात, खूप छान आहेत. आत्ता ना मी तुम्हाला रसिकाहो संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटातला हा रूपाचा अभंग ऐकवते. खरं तर रूपाचा अभंग ध्यानाच्या अभंगानंतर ऐकवतात, पण आता हे गाणं मला ऐकवण्याचा मोह होतोय. ऐकूया आपण.

शतः आपण वारीची रंजक सफर करतो आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा सांगितलं होतं की आपलेही अनुभव सांगा. अनेक जण आपले अनुभव सांगतायत, मग दीपा पालकर असोत, शुभलक्ष्मी मस्तकार असोत, आणखी अनेक श्रोते. रमेश बांद्रे यांनी आपल्याला सांगितलं

आहे की घरी आजोबा पणजोबा यांच्यापासून वारीची परंपरा होती आणि यांना काही कामानिमित्त किंवा अशा काही गोष्टी त्यामुळे जाता येत नव्हतं आणि आई त्यांची सातत्यानं म्हणत होती की अरे जा जा वारीला वार. मग 97 साली असा योग आला आणि मुलगा पत्नी आणि हे होते पण त्यांना सुद्धा लवकर आटपून परतायचं होतं असं ते सांगत होते आणि त्यातूनही ते म्हणाले वडिलांना की नाही नाही मी मला पटकन दर्शन मिळेल असं काहीतरी होऊ देत आणि त्यातून संध्याकाळी मला परतायचं तर तसं दर्शन मिळू देत आणि तसं घडलं. ते म्हणे की मला कळलंच नाही मी कसा काय गाभाऱ्यात पोचलो मला दर्शन मिळालं आणि आम्ही तिथून निघालो. बरं, हे सगळं घडल्यानंतर वडिलांना जेव्हा सांगितलं तेव्हा वडिलांचाही विश्वास बसत नव्हता की खरं सांगतोयस का तू असं खरंच घडलंय का. तर हे असे सुद्धा अनुभव येत आहेत रसिका हो श्रोते सांगतायत. पण आत्ता जसं मी म्हटलं तसं की प्रत्येक दिंडीमध्ये वारीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये अभंग कुठले कुठले घ्यायचे म्हणजे कुठल्या अंतरावर कुठला अभंग घ्यायचा हे सुद्धा ठरलेलं असतं आणि त्याच्याबरोबरीने भजनाचे क्रम कुठलं भजन कसं घ्यायचं चाल कुठली कशी असायला हवी आणि जिथे आपण थांबतोय दुपारचा मुक्काम आहे संध्याकाळचा मुक्काम आहे रात्रीचा मुक्काम आहे तर तिथे सुद्धा कीर्तन असतं प्रवचन असतं जागर असतो हे सगळं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना ठरलेले असतात रसिका हो. आता जिथे जिथे रिंगण म्हणजे रिंगण जेव्हा होतं उभं गोल हे जे रिंगण होतं ना तर तिथे रिंगणाच्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे खेळ असतात भारूड वेगवेगळं नृत्य असतं आणि जिथे पालखी थांबते रात्रीच्या वेळेस तर तिथेसुद्धा वेगवेगळ्या संतांच्या जिथे जिथे पालख्या येतात ना तेव्हा तिथे इतकी गर्दी असते दर्शनासाठी की कमाल आहे कमाल आहे. म्हणजे वातावरणच वेगळं पूर्ण जत्रेसारखं असं वातावरण असतं. आषाढ शुद्ध नवमी किंवा दशमीला वेगवेगळ्या संतांच्या पालख्या वाखरी मुक्काम जे आहे वाखरी ठिकाण तर तिथे सगळं एकत्र यायला लागतात आणि तिथे रिंगणाचा मोठा कार्यक्रम असतो. सगळे जे घेऊन येतात सगळे संत किंवा वारकरी एकमेकांना भेटतात आणि तिथून मग पंढरपूरच्या दिशेनं पुढचा प्रवास हा सुरू होतो. आता पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यांनाच काही पंढरीच्या विठुरायाचं दर्शन होतंच असं नाही ना. मग तिथे गेल्यानंतर किती वेगवेगळे कार्यक्रम असतात पहा चंद्रभागेत स्नान असतं प्रदक्षिणा असते करायची असते कीर्तन जागर हे सगळं आणि मग पौर्णिमेला काला असतो. होय, काला झाल्यानंतर मग ही यात्रा संपते अर्थात परतवारीचा भाग मग वेगळा असतो रसिक हो. मग त्या मोठ्या मोठ्या पालख्या असतात त्यांचे मार्ग वेगळे असतात परतीचे मार्ग त्यांचेसुद्धा आपापले कार्यक्रम ठरलेले असतात छोट्या पालख्या दिंड्या त्या मग आपापल्या गावी निघून जातात असं सगळं असतं. आणि मग तो काल्याचा भाग तर तो वेगळा आहे खरंच वेगळा आहे. पण वारी म्हटलं ना की तिथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही आहे पहा. असं नाही आहे की कोणासाठी मज्जाव आहे कुणी आणखी काही नाही. तुम्हाला सगळे दिसतात एकाच पातळीवर दिसतात. पंढरीच्या वारीला जाऊन आल्यानंतर ज्यांना जायला जमत नाही पहा तेव्हा ते जाऊन आलेल्यांच्या पाया पडतात का बाबा तू पंढरीच्या विठुरायाला भेटून आलास ना तर तुझ्यातच तो पांडुरंग आहे आणि म्हणून तुला नमस्कार तुझ्यात असलेल्या पांडुरंगाला हा माझा नमस्कार असेल नमस्कार आहे. त्याच्यामुळे आपली जी वारकरी परंपरा आहे जी प्रत्येकामध्ये ईश्वर पाहते प्रत्येकामध्ये त्या पंढरपूरच्या विठुरायाला पाहते तर तिथे एक ना शिस्त आहे पहा. लाखो लोक दरवर्षी पंढरपुरात जातात विठ्ठलाच्या दर्शनाला म्हणजे आतमध्ये गाभाऱ्यात त्यांना दर्शन मिळेलच असंही नाही. काही जण तर कळसाचं दर्शन घेतात आणि तिथूनच भरून पावलो म्हणून परतही फिरतात. पण याच्यात काय महत्त्वाची गोष्ट असते माहिती आहे का त्या वारीच्या माध्यमातूनच त्यांना तो विठ्ठल त्यांना तो ईश्वर भेटलेला असतो जो समानतेचा संदेश देत असतो जो बरंच काही देत असतो आणि ती प्रेरणा देतो की दरवर्षी आपल्याला पुढच्या वर्षीसुद्धा ना जायचं आहे वारीत जायचं आहे. भलेही आतमध्ये विठुरायाचं दर्शन झालं न झालं चालेल पण ती वारी हवी आहे. म्हणतात ना एकतरी वारी अनुभवावी तशी तसा तो या वारीचा अनुभव असतो रसिक हो.

आपल्या महाराष्ट्रात कुठून कुठून कशा म्हणजे किती वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंड्या येतात, पालख्या येतात, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कर्नाटक, पुन्हा खान्देश, विदर्भ, इथून सुद्धा आंध्र, इथून सुद्धा वारकरी येतात दिंडी घेऊन. सगळं कसं असं छान एक होऊन जातं आणि वारीतला रिंगण सोहळा म्हणजे एक वेगळं आकर्षण असतं, खूप सुंदर असं. म्हणजे मराठा सरदार जेव्हा सहभागी होत होते त्यांनीच रिंगण सोहळ्याची ही परंपरा सुरू केली असं सांगितलं जातं. म्हणजे हे मराठा सरदार काय करायचे की आपलं लष्कर ते घेऊन यायचे वारीला आणि तेव्हा तो जो रिंगण सोहळा सुरू झाला आहे ना तो आजता गायत. त्यामुळे असं असायचं की

जी रचना असायची रिंगणाची ती लष्करी छावणीसारखी केली जायची तेव्हा, आणि मग तिथून सुरुवात झाली. म्हणजे मुख्य आकर्षण काय असतं की ते घोडे पळतात पहा आपल्याला दिसतात, आणि दोन घोडे असतात त्यातल्या एका अश्वावर स्वार असतो आणि दुसरा अश्व रिकामा असतो. असं म्हणतात की रिकाम्या अश्वावर संत बसलेले असतात, अशी एक श्रद्धा आहे भाविकांची. आणि मग चोपदार जे असतात ना ते त्या घोड्याला रिंगणाचा मार्ग असा फिरून दाखवतात आणि त्यानंतर मग मोकळा सोडतात पहा. ते घोडे असे तीन फेऱ्या मारतात मस्तपैकी आणि जो तिथे सगळा नामघोष सुरू होतो आणि जो गजर सुरू होतो ना, आहा, अक्षरशः हा जो प्रसंग असतो ना हा कळस कळस. आणि मग या रिंगणामध्ये मग त्या तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला असतात, हातात पताका किंवा झेंडे घेतलेले वारकरी असतात आणि विणेकरीसुद्धा असतात. ते धावतात, खरंच धावतात अक्षरशः. म्हणजे तुकाराम महाराजांची पालखी असते, सोपान काकांची पालखी असते, असं असं सगळं असतं. रथ, बऱ्याच बऱ्याच गोष्टी अशा तिथे होतात, त्यामुळे ना ते वातावरणच एक वेगळं असतं. आणि त्या पालख्या सजवलेल्या गाड्या असतात ना, ट्रक किंवा जे रथ म्हणतो आपण त्याला, ते इतके छान सजवलेले असतात ना, ते असे छान फुलांनी सुंदर सजावट केलेली असते आणि त्याच्यावरती तो भगवा झेंडा असा फडकत असतो पहा. बाजूला सगळे असे वारकरी असतात, नामघोष सुरू असतो, सगळं वातावरणच भारलेलं असतं तुम्हाला खरं सांगते. आणि त्यात जर असा रिमझिम पाऊस पडत असेल ना तर त्या तशा पावसात सुद्धा ती पदयात्रा म्हणू किंवा ती वारी ती सुरू राहते. आणि त्या त्या दिशेने काही का असे ना आपल्याला पुढे जायचं आहे, असं हे असतं सगळं. आणि म्हणून ही जी परंपरा आहे ना की चला की विठूचा गजर हरिनामाचा झेंडा असं म्हणत किंवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कानडा राजा पंढरीचा असे किती किती अभंग गातात. जवळपास 250 किलोमीटरची ही वारी आहे. हो, पण आता इतकी वर्ष सुरू आहे तो वारीचा मार्ग, ती ही परंपरा कशी वेगवेगळ्या गावातून सुरू होत होत पंढरपूरपर्यंत सगळे एकत्र जमतात. आणि मग आपण म्हणतो ना की आहे ही धार्मिक परंपरा आहे, पण तितकीच ती ना सांस्कृतिक परंपरा सुद्धा आहे. अर्थात आषाढी कार्तिकी दोन्ही वेळेला वारी होतात, पण तरीसुद्धा आषाढीचं महत्त्व जे आहे ना ते वेगळंच असतं. ते सुंदर असतं, खरोखरीच छान असतं. आणि हे जे आधीचे 15-20 दिवस असतात वारी सुरू झाल्यानंतरचे, ते खरोखरीच एक वेगळा आनंद, एक वेगळं समाधान देणारे असतात वारकऱ्यांसाठी असतातच, पण नव्यानं अनुभव घेणारे जे असतात ना त्यांच्यासाठी सुद्धा ते तितकेच वेगळे असतात रसिक हो.

सुषमा भावेकर यांनी आपल्याला सांगितलं आहे ते असं म्हणतात की गेली 25 वर्ष लहानपणापासून त्या वारी करतायत आणि दर 3 महिन्यांनी आळंदीला जातात आणि त्या वारीचा जो अनुभव आहे तोही त्यांनी सांगितलेला आहे की कसं काय. आपल्याकडे अनेक श्रोत्यांनी हे अनुभव सांगितलेले आहेत पण आता सगळ्यांची नावं घेता येणं शक्य नाही, पण तरीही मी प्रयत्न करते. आज वसंत पारुंडेकर, प्रकाश कुलकर्णी, शुभांगी कारेकर, अश्विन नाईक, संजय गांधी, शंकर शिंदे, प्रज्ञा बनारसे, मंगेश दामले, मनीषा सावंत, दीपा पालकर, शुभलक्ष्मी मस्तकार, काशीनाथ क्रमवंत, उषा गावकर, रमेश बोंद्रे यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. तेव्हा रसिक हो, आपणा सर्वांचे अगदी मनापासून आभार.

खरं सांगायचं तर वेळेअभावी सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे रसिक हो, पण आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार खरोखरच. आता आज दुपारी सुद्धा असेच सुंदर कार्यक्रम असतील आमच्या एफ एम रेनबो वाहिनीवर 2:30 ते 5 मध्ये. चला दोस्तो हो बोलू काही सप्तरंगी साथ आणि सांजेच्या पारी. घेऊन आज आपल्यासोबत असेल रश्मी महांबरे. तेव्हा इथेच या नंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ। भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ। पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम। आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या वस्त्रोद्योगाशी संबंधित देशातल्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। F5 म्हणजेच फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल। 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं

0: करण्यात येत आहे। हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरिराज सिंग यांनी यावेळी व्यक्त केला।
1: दुनिया के 130 देशों से ऊपर बायर आए, अभी मोदी जी ने 56 देशों से FTA हो रहा, कुछ से हो गया है कुछ से बाकी। ये बताता है कि आज 60,000 से ऊपर एग्जीबिटर आए, और सबसे बड़ी खासियत है इस एक्सपो में 90% MSME आए हैं। मैं उम्मीद कर रहा हूं कि इस बार जो बायर आ रहे हैं ये सारे दुनिया के रिकॉर्ड को तोड़ेंगे।
0: पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोचलाय। उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली। मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता। खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचे मुख्य घटक असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय। तर ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला। रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवलाय। वाढलेला उत्पादन खर्च आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या ऊर्जेच्या किमतीचा इंधन दरांवर झालेला परिणाम यामुळे RBI ही वाढ केली आहे। भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जातंय। मे 2021 वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा मार्ग मोकळा केला। या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय। नीट UG फेरपरीक्षेची OMR शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रसिद्ध केले आहेत। उमेदवार त्यांच्या ॲप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली। CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली। त्यानुसार CBSE अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल। तसंच चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही। 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल, मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। इयत्ता 8वीतली 3 भाषांची निवड इयत्ता 9वीत कायम राहील, त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSE नं स्पष्ट केलंय। चारा घोटाळा प्रकरणी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। या प्रकरणी प्रलंबित याचिकांवरची सुनावणी जलदगतीनं घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं झारखंड उच्च न्यायालयाला दिले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं आपली मोहीम अधिकृतरित्या सुरू केली। न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात काल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ SJ यांनी भारताचा शांती हा दृष्टिकोन मांडला। संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपासून भारतानं सुमारे 50 शांतता रक्षक मोहिमांसाठी सुमारे 3,00,000 कर्मचारी दिलेत आणि सध्या 10 मोहिमांमध्ये भारताचे 4,300 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत असं ते यावेळी म्हणाले। सुरक्षा परिषदेत भारताच्या सहभागामुळे या अत्यंत महत्वाच्या संस्थेतली निर्णय प्रक्रिया अधिक बळकट व्हायला मदत होईल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्रांचं सदस्यत्व पॅलेस्टाईनला मिळावं यासाठी भारतानं पाठिंबा दिलाय. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं काल झालेल्या पॅलेस्टाईन डोनर ग्रुपच्या मंत्रीस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्री प्रिया रंगनाथन यांनी ही माहिती दिली. अमेरिकेने काल सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले सुरूच ठेवल्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष आणखी तीव्र झालाय. या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्कराचं सामर्थ्य कमी होईल आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल असा अमेरिकेचा दावा आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या इराणच्या जहाजांवर तसंच इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांच्या जहाजांवर 20% शुल्क आकारलं जाईल. मात्र इतर देशांच्या व्यापारी जलवाहतुकीला मोकळा मार्ग मिळेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल घोषित केलं होतं. मात्र इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपलं वर्चस्व कायम असल्याचं म्हटलंय आणि अमेरिकेचा दावा फेटाळून लावलाय. अमेरिकेला लॉजिस्टिक सहाय्य पुरवण्याचं कोणतंही कृत्य इराणविरोधात युद्ध छेडण्याचा प्रयत्न समजला जाईल असा इशाराही इराणनं दिलाय. सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा क्षेत्रीय कमांडर रवींद्र गंजू याला झारखंड पोलिसांनी लातेहार इथं अटक केली. गंजू याच्यावर झारखंड पोलिसांनी 15 लाखाचं तर राष्ट्रीय तपास संस्थेनं 5 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियोमध्ये प्रारंभ झाला. भारताच्या पी व्ही सिंधूनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14, 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरीत तनिषा क्रेस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीनं स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ज्युली मॅकफर्सन या जोडीला 21-16, 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष सेन यांचे सामने उद्या होतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहममध्ये होणार आहे. आकाशवाणी वृत्तसेवा विभागातले माजी संचालक सेबेस्टियन रॉबर्ट यांचं नुकतंच नवी दिल्लीत निधन झालं. गेली अनेक दशकं संरक्षण क्षेत्रातल्या आणि परदेशातल्या घडामोडींचं उत्कृष्ट वार्तांकन त्यांनी केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ. पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: इस फिल्म के लिए उन्हें चुना गया. फिलहाल अगला गीत आपको सुनवाते हैं लैला मजनू फिल्म से लता मंगेशकर की आवाज में, जो कि तत्कालीन काउंटडाउन शो में लंबे समय तक पहले नंबर पर रहा था.

0: श्रोते हो, आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ होती सुप्रिया जोशी यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपित आहोत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, दुपारचे 3 वाजत
3: वक्त है विदा लेने का. इस